भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 49, नामस्मरण भक्ती। उफराट्या पद्धतीने रामनाम घेऊनही वाल्मिक ऋषी तरला। सहजपणाने त्याने रघुनाथाचे शतकोटी श्लोकांचे चरित्र लिहिले। हरिनाम घेऊन प्रल्हाद तरला, नाना आघातांपासून सुटला। नारायण नारायण नाम घेऊन अजामिळ पावत्र पावन झाला। हरिनामामुळे पाषाण तरले, असंख्य भक्त उद्धरले। महापापी होते तेही परमपवित्र झाले। परमेश्वराचे अनंत रूपे आहेत, ते नित्य नियमाने घेतल्यावर माणूस तरतो। नामस्मरण केल्यावर यमदेखील त्रास देत नाही। विष्णू सहस्रनाम घेतल्याने सार्थक होते। रामाचे स्मरण केल्याने आपण पुण्यश्लोक होतो। काहीही न करता फक्त रामनाम वाणीने जपले तर तेवढ्यानेही चक्रपाणी संतुष्ट होऊन भक्ताला सांभाळतो। नित्य नामाचे स्मरण करतो ते पुण्य शरीर जाणावे। पर्वताप्रमाणे महादोष रामनामामुळे नष्ट होतात। नामाचा महिमा अगाध आहे, तो वर्णन करता येत नाही। त्यामुळे खूप लोक तरले आहेत। प्रत्यक्ष चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील रामनामामुळे तरला, हलाहलापासून मुक्त झाला। चारही वर्णांना नामाचा अधिकार आहे। नाम घेण्यासाठी लहान थोर असं काहीही नसतं। जडमूळ देखील नामामुळे पैलपार जातात, म्हणून अखंड नाम स्मरावे, परमेश्वराचे रूप मनामध्ये आठवावे। अशा प्रकारे तिसरी भक्ती वर्णन केली आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नामस्मरण भक्ती नाम समास्तुती समाप्त। श्रीराम दशक चौथा समास चौथा पाद सेवन भक्ती। मागे नामस्मरणाचे लक्षण निरूपण झाले, आता चौथी भक्ती असलेल्या पादसेवन भक्तीची माहिती घेऊया। पादसेवन म्हणजे काया वाचा मनाने सद्गुरूच्या चरणांची सेवा करावी, त्यामुळे सद्गती मिळते। पादसेवन भक्तीमुळे जन्ममरण यातायातीपासून सुटका होते। सद्गुरूंच्या कृपेशिवाय तरुणोपाय नाही, त्यामुळे वेळ न लावता सद्गुरूचे पाय धरावे। सद्गुरू सद्वस्तू दाखवतो, सारासार विचार करण्यास लावतो, परब्रह्माचा निर्धार अंतरामध्ये वसवतो। जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही आणि मनालाही जाणवत नाही, मीपणाचा त्याग केल्याशिवाय अनुभवता येत नाही। अनुभव घेतल्यावर मी पण नाहीसे होते, मी पण असेल तर अनुभव येत नाही, हे अनुभवी लोकांनाच माहिती आहे। इतरांच्या मनामध्ये गोंधळ होतो, त्यांना माहिती नाही। अहंकाराचा त्याग आणि आत्मनिवेदन आत्मसमर्पण यामुळे विदेहस्थिती अलिप्तपणा प्राप्त होतो। मनातीत अवस्था प्राप्त होऊन स्वस्वरूपाचा अनुभव येतो। यापेक्षाही वेगळे अनुभवाचे स्वरूप समाधानाची संकेत वचने पादसेवनामुळे लक्षात येतात। वेद वेदगर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भावगर्भ सिद्धांत, अनुभव दादांत सत्यवस्तू, म्हणजे ज्या गोष्टी सांगता येत नाहीत अशा गोष्टी अनुभवाच्या अंगाने संतांच्या सहवासाने भक्तीचे प्रसंग गुपित प्रकट होते। प्रकट झाले तरी ते नसते, गौप्य असूनही असते, आणि भास आणि आभास यांच्यापेक्षाही ते वेगळे असते। हाच गुरुगम्य मार्ग होय, यालाच अंतरिक्ष म्हणजे आत पाहण्याचा मार्ग असे म्हणतात। हा मार्ग मनबुद्धीस न समजणारा असल्याने त्याला अलक्ष असे म्हणतात। ज्याच्याकडे लक्ष द्यावे, ज्याचे ध्यान करावे, तेच आपण होऊन जातो व शास्त्रप्रतीती गुरुप्रतीती व आत्मप्रतीती आपल्याला होते। अशा प्रकारे हे अनुभवाच्या द्वारे सत्संग करून सत्य उत्तर प्रत्ययाला येते। सत्य पाहिले गेले तर असत्य नसते ते सत्य असते, असत्य पाहायला गेले तर सत्य नसते ते असत्य असते। सत्य असत्य कृत्य कोणते ते पाहणाऱ्याला समजते। पाहणारा पाहणे आणि पाहत आहे या तिघांचे मिलन झाले तर तद्रुपता येते, मग समाधान मिळते। अशा प्रकारचे समाधान सद्गुरु कृपेमुळे मिळते। सद्गुरूविना सन्मार्ग सापडत नाही। प्रयोग साधने सायास नाना विद्या अभ्यास भरपूर काही आहे, पण गुरु वाचून काही मिळत नाही। अभ्यास करूनही अभ्यासता येत नाही। जे असाध्य साधन आहे ते सद्गुरु वाचून काय समजणार, असा प्रश्न
समर्थ रामदास स्वामी महाराज विचारत आहेत. या गुरुपादसेवन भक्तीचा पुढील भाग आपण पुढील कथेमध्ये ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रामबाणाप्रमाणे आहे. बाळानो, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कधी कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या सत्तेनं वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेनं ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्यानं भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. यापुढं कुणी सांगणारा भेटो किंवा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचं नाम घेईल त्याचं राम कल्याण करेल, हे माझं सांगणं खरं आहे ते माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारं आणि अचूक रामाकडं नेणारं एकमेव साधन आहे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीनं फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचं आणि देहाच्या अवस्थेचं बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येतं. पण दुसऱ्या दृष्टीनं नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमतं, नामाला स्वतःची अशी चव नाही. म्हणून जरा नामस्मरण केलं की त्याचा कंटाळा येतो. यासाठी नामात रंगणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचं मन नामात रंगू लागलं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं. ज्याचं चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचं दर्शन घडतं. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सगळी ऐश्वर्य तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या. हाच माझा सर्वांना आशीर्वाद आहे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावं. रंगला की नाम सुटणारच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. आपणा सर्वांना गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा नमस्कार. असं म्हणतात, अहंकार डोक्यातून काढला तर माणूस सर्वांच्या जीवाभावाचा होतो. म्हणून माणसानं मनाला बांध घालायचा असतो. आजचा विषय आहे प्रारंभ. प्रारंभ म्हणा किंवा आरंभ अथवा सुरुवात, पण याचा उद्देश हा सकारात्मकतेच्या अनुषंगानं झाला की त्याची फलप्राप्ती शुभफल देते. आता आरंभ काही मोठ्या गोष्टींचाच करायला हवा असं नाही, अगदी क्षुल्लक्षी गोष्ट संवाद साधणं. जर तुम्ही वृक्षपणे किंवा दुसऱ्यावर उबाब झाडून बोलत असाल, वाद करत असाल, तर तुम्ही ते सोडा आणि प्रारंभ करा. हा नवीन संवाद तुमचा ट्रेडमार्क होण्याचा. म्हणजे कसं? तर मानवी नाती जोडण्यासाठी तुम्ही संवाद साधा. अनेकदा हरवलेली नाती या संवादाने सापडतात. वाद आणि संवाद या सूक्ष्म असा फरक आहे. वाद अहंकाराला श्रेष्ठ ठरवतो तर संवाद भावनांना.

संवादानं मनमोकळी होतात, गैरसमज दूर होतात, संवाद संपू लागलाय असं वाटताच नातं पुन्हा नव्यानं रिफ्रेश करावं, जुन्या आठवांना मनाच्या गॅलरीत धुंडाळावं. कधी आपणच ते आपल्याशी शेअर करावं. कदाचित गैरसमजाचे निगेटिव्ह आपल्या शब्दातून लीक झालेले असू शकतात. त्या आउटडेटेड झालेल्या पिक्सना डिलीट करा आणि नात्यांना पुन्हा नव्यानं रिचार्ज करा, अपडेट करा. हल्ली ना हीच भाषा सर्वांना कळते बघा, पण मंडळी ही भाषा जिथे सतत वापरली जाते त्या जादुई डब्याचा मात्र संपर्क थोडा कमीच करायला हवा, नाही का?

संवाद प्रेमाचं तर विवाद अहंकाराचं प्रतीक असतं. अनेकदा संवाद हा निशब्दपणे देखील साधता येतो. आता बघा, आई आणि बाळाचं नातं. लहानग्या बाळाला खरं तर नजरेविना स्पर्शाविना अन्य काहीच कळत नसतं, पण आईच्या आश्वस्त ममतेचा स्पर्श त्याला स्वर्गसुख देतं. मजबूत आधाराची जाणीव त्याला आईच्याच कुशीत होती. हा माळलेकरांचा संवाद अत्युच्च कोटीचा संवाद असतो, कारण हा स्पर्श संवाद बाळानं जन्मण्यापूर्वीच अनेक महिने मातेच्या गर्भात अनुभवलेला असतो.

पाऊस पडून गेल्यावर दरवाजा घट्ट होतो, उघडताना त्रास होतो, नात्यांचंही तसंच असतं। गैरसमजाचं विसंवादाचं शेवाळ जर नात्यात साचलं तर हळूहळू संवाद कमी होऊन जातात, अन उरतो तो फक्त वाद, अन संपतं ते नातं, मग उरतो अबोला। हे थांबवण्यासाठी मावळतीच्या सूर्याला बघावं। जणू तो म्हणतो, मी जाणार आहे, थोडा वेळ काळोख होईल, पण उद्या सकाळी मी पुन्हा नव्यानं येणार आहे। उद्या सकाळी आशेच्या किरणांसह आपणही आरंभ करूया निखळ संवादाला आणि आयुष्याच्या पुनः प्रारंभाला।

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, खेळ, बॉडी, फिजिक याच्याकडे जाण्यासाठी खूप मार्ग आहेत. म्हणजे जिम जा, बॅडमिंटन खेळा, स्विमिंग करा, क्रिकेट खेळा, हे करा. पण एक असाही गेम आहे म्हणतात की जो फक्त बुद्धीसाठी आहे, तो म्हणजे बुद्धिबळ जो भारतातून सुरू झालेला आहे असंही म्हणतात. आणि त्याने बुद्धी वाढते का, बुद्धीला त्रास होतो, याच्यासाठी आपण बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहे श्रेया चिटणीस, जी स्वतः चेस प्लेअर तर आहेच पण चेस कोच पण आहे. चेसवर तिने पुस्तकही काढलंय. आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे तिलाच बोलवून घेतलेलं आहे बुद्धिबळाबद्दल बुद्धिवादी चर्चा करायला. आपल्या बरोबर आहे श्रेया. श्रेया राम राम.
1: नमस्ते.
0: मला एक सांग, चेस खेळल्यामुळे, बुद्धिबळ खेळल्यामुळे आपली स्वतःची डेव्हलपमेंट काय होते?
1: खूपच होते. कारण बुद्धिबळ खेळल्यामुळे तुम्हाला दिवसभरात भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या असतात किंवा आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. चेसमध्ये असं असतं की तुम्ही जर राईट मूव्ह जर राईट टाईम नाही केलीत तर हार तुमचीच आहे. तसंच आयुष्यात तुमच्याकडे भरपूर गोष्टी जर करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे की कोणती गोष्ट लवकर करणं जरुरी आहे, आधी करणं, आणि कोणती गोष्ट ठीक आहे नाही केली तरी चालेल किंवा उशिरा केली तरी चालेल. आता तुम्ही जर सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या म्हटलात तर टेन्शनने किंवा विचारांच्या घालमेलने तुम्ही ती एकही गोष्ट करू शकणार नाहीत. पण तुम्ही जर तुमच्या गोष्टींचं सिक्वेन्स व्यवस्थित लावू शकलात तर तुम्हाला यश मिळणं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होणं आणि प्लस तुमचं स्वास्थ्य व्यवस्थित राहणं आणि मनही शांत राहणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. जसंच आता माझ्याकडे काही स्टुडंट्स येतात की ज्यांना मॅथ्समध्ये प्रॉब्लेम असतो. मॅथ्स काय आहे की काही फॉर्म्युलेज आहेत, काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जर सिक्वेन्समध्ये मांडल्यात तर तुम्हाला उत्तर आपोआप मिळत असतात. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे बऱ्याच मॅथ्स टीचरनी त्यांचे विद्यार्थी पाठवले हे शिकायला की आता चेसमधल्या ज्याही पझल्स आहेत की त्या पझल्सला कधी एक उत्तर नसतं. अनेक दृष्टीने अनेक ठिकाणून तुम्ही विचार करू शकता आणि ज्या गोष्टीने तुम्ही यशस्वी होता त्या गोष्टीने तुम्हाला ते उत्तर बरोबर असतं. पण कोणताही पझल अयशस्वी नसतं. कारण त्या पझलला विचार करायची जर तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदललात तर तुम्हाला उत्तर हे नक्की मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढतं की तुम्ही जर आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करत बसलात तर तुमचा मुख्य बोर्डवरचा लक्ष विचलित होतं आणि त्यामुळे मग तुम्ही विचार करू शकत नाहीत. उत्तर तुमच्या नजरेसमोर असतं. फक्त तुम्हाला एक चाल खेळायची असते की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार असतं. पण तुम्ही जर आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करत बसले, आजूबाजूच्या गोष्टींचं टेन्शन घेतलं तर तुम्हाला मिळणारं सोपं उत्तरसुद्धा तुम्हाला नाही मिळत. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ह्या गेममुळे अतिशय वाढतं. ह्या ह्याच्यात मी अजून एक प्रकारे करते की तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याबरोबर दोन्ही हाताने तुम्हाला कसं काय गेम वापरता येईल. कारण जेव्हा टाईम प्रेशर सुरू होतं तेव्हा तुमच्या जर राईट साईडला चेस क्लॉक असेल तर तुम्हाला राईट हँडने मूव्ह करून राईट साईडचं चेस क्लॉक प्रेस करायचं आहे. जर लेफ्ट साईडला असेल तर लेफ्ट साईडच्या हाताने मूव्ह करून यात तुमच्या दोन्ही ब्रेन्सची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे तुमची फिजिक मेंटल डेव्हलपमेंट प्लस तुमची विचाराची क्षमता हेही सगळं वाढवते. आता माझ्याकडे काही स्पेशल चाइल्ड पण होते. आता त्यांच्याकडे असं होतं की त्या मुलांना जास्त खुश पण होऊ द्यायचं नाही, जास्त दुःखी पण होऊ द्यायचं नाही. काही स्पेशल चाइल्डना काही ट्रीटमेंट सुरू होत्या. आता त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंट सुरू होत्या त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही चेस क्लास लावा. आता जसंही माझे सासू, कारण ह्यात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, शांत कसं बसायचं हे लक्षात येतं. त्यानंतर त्यांना जे काही आहे की योग्य वेळी योग्य, आणि त्या लोकांनी सांगितलं होतं की नाही तुम्ही आमच्या मुलांना वेगळं बसवा. म्हटलं नाही, नॉर्मल मुलांच्यात बसून आपल्या मनावर कंट्रोल कसा ठेवायचा ह्यासाठी मी त्यांच्यावरती स्पेशल मेहनत घेतली. आणि ह्या बाबतीत माझ्या सासूसासऱ्यांनी मला खूप मदत केली. त्यांचा चांगला सायकॉलॉजीचा अभ्यास आहे. तर सायकॉलॉजी प्लस चेस असं मिळून मी अनेक छान विद्यार्थी चेसमध्ये घडवले. आणि त्यामुळे बुद्धिबळ, सायकॉलॉजी आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन याने अनेक प्लेअर इंटरनॅशनल रेटेडही झाले आणि याही पुढे जातील. आजही त्यांनी कदाचित त्यांच्या डेली रुटीनमध्ये चेस सोडलं असेल पण त्यांचे मला फोन येतात की आज एखादी मॅनेजरियल डिसिजन घेताना किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्ही जे काही शिकवलं की चेस तुमचं आयुष्य आहे. एखादी गोष्ट स्वतः करणं सोपं आहे पण तुम्हाला ती समोरच्याकडनं करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला पाहिजे, जे अवघड आहे ते तुम्हाला चेस शिकवतो.
0: मग तुला एक विचारू, आता मध्ये तरी एक मॅच गाजली बघ, कोणतरी वर्ल्ड टॉपर्स होते, एक भारताचा गुकेश होता इफ आय एम करेक्ट, आणि एक कोण मार्कस का मॅग्नस
1: मॅग्नस कार्लसन,
0: त्याने तो खूप व्हायलंट प्लेअर वाटतो खेळताना, जर फक्त त्याच्याशीच नाही आणि गुकेश एकदम शांत, मग ह्या दोघांच्या टेम्परामेंट मध्ये एवढा फरक कस काय? बट स्टील ही इज अ वर्ल्ड चॅम्पियन.
1: त्याची गेम स्टाईल वेगळी आहे. विश्वनाथन आनंद जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन होता, त्याच्या अगेन्स्ट जेव्हा मॅग्नस कार्लसन खेळला, मॅग्नस कार्लसन बेसिकली फुटबॉल प्लेअर होता, हा प्रत्येक वेळी उठून निघून जायचा, आणि जे चेस वर्ल्डमध्ये तेव्हा खूप नवीन होतं, ह्याच्या कंटिन्युअस उठण्याने किंवा बसण्याने विश्वनाथन आनंद बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत
0: होतं. स्ट्रॅटेजी आहे, ऑस्ट्रेलियन प्लेयर्स स्लेजिंग करतात तसं.
1: बरोबर. आणि त्यामुळे मग त्या ह्याच्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या टुर्नामेंटमध्ये आनंदला बऱ्यापैकी प्रॉब्लेम आला होता, आणि मॅग्नस कार्लसन वर्ल्ड चॅम्पियन
0: तो पर्पजली करतोय असं म्हणतात त्याच्या गेमची स्ट्रॅटेजी.
1: कदाचित त्याला शांत बसणं फुटबॉल मधनं अचानक चेस मध्ये आल्यामुळे त्याला शांत बसणं त्याच्या स्वभावात नसेल, पण आता जेव्हा मोठ्या लेवलला त्याचा स्वभाव बदलायचा आहे की एक त्याचा स्वभाव घडलेला आहे ते अवघड आहे. आणि एकदा वर्ल्ड चॅम्पियन झालं की आता मला बदलायची गरज नाही आहे. लहान मुलांना आपण सांगू शकतो की बाबा असं नाही असं कर, मग तो ट्राय करून बघू शकतो, पण आता जेव्हा तो मोठा पण आहे, वर्ल्ड चॅम्पियन पण आहे, की नाही आता माझे सगळे पॅरामीटर पूर्ण आहेत, आता मी असाच वागणार आणि जे काही करणार ते मी असंच करणार, त्यामुळे तो आहे तसा ॲग्रेसिव्ह म्हणा, किंवा मध्ये त्याने किंग उचलून आपटला होता, मध्ये बोर्डवरती हात मारला त्यामुळे पेसेस, ऍक्च्युली तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरता त्याचा इन्सल्ट करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे.
0: पण तो खेळताना एवढा वर्ल्ड चॅम्पियनच्या लेवलला गेला, म्हणजे इज बॉर्न चॅम्पियन का काय काय म्हणावं?
1: त्याचं टार्गेट ओरिएंटेड आहे असं म्हणता येईल त्याला, की तो जे करतो त्यात त्याला टॉप करायचं आहे, त्याला हरणं आवडत नसणार हे बेसिकली आहे, आणि न हारण्यासाठी काय करावं लागतं मग ह्यासाठी
0: शामदाम दंडभेद
1: नाही तसं नाही करता येणार, पण नवीन नवीन ट्रिक्स शिकून त्यातनं पुढे जाता येऊ शकेल.
0: मला एक सांग, हे जे चेस प्लेयर्स असतात सो कॉल्ड व्हेरी गुड प्लेयर्स, म्हणजे नाशिकमधले बेस्ट असतील, वर्ल्डमधले तर आलेच, ते खूप इंटेलिजंट असतात का ग प्रत्येक गोष्टीत?
1: अपेक्षित आहे, असायला पाहिजे, पण हे लोक शांतपणे.
0: मॅथमॅटिक्स,
1: मॅथमॅटिक्सचा बराचसा भाग आहे, कारण इथे तुम्हाला प्रत्येक पीसेसना एक व्हॅल्यू दिलेली असते त्यांच्या पॉवरनुसार, की जशी क्वीन सगळ्या स्पेसवर फिरते किंवा त्याचं पूर्ण बोर्ड कंट्रोल करू शकते तर तिला 9 पॉईंट्स दिलेले आहेत, व्हेअर ॲज रूक 5 पॉईंट्स, बिशप नाईट 3 पॉईंट्स दिलेले आहेत, त्यांच्या पॉवरनुसार त्यांना पॉईंट दिलेत. आता जेव्हा एक्सचेंज करायचं आहे, आपला एखादा सैनिक द्यायचा आहे आणि समोरच्याचा सैनिक घ्यायचा आहे, तर त्यावेळेस आपल्याला डिसिजनमध्ये पटकन डिसिजन घेता यावा यासाठी त्यांना पॉईंट दिलेत, की समजा आपण 5 पॉईंटवाला रुक देतोय आणि 9 पॉईंटवालं क्वीन घेतोय, तर मग एक्सचेंज करायचं की नाही करायचं, तर ह्यासाठी यांना पॉईंट दिलेत, आणि ह्यात ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू हे सगळं मॅथ्स त्यांना असणं जरुरी आहेत. प्लस याच्यात जे काही स्क्वेअर्सचे नंबर्स दिलेले असतात, कारण नोटेशन हा चेसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण एकावेळी बरेच बोर्ड सुरू असतात, बोर्डवर टुर्नामेंट सुरू असते आणि एक आर्बिटर सगळे बोर्ड कव्हर करू नाही शकत, मग अशावेळी त्यांना मूव्ज लिहिणं कंपल्सरी असतं. आता ते लिहित असताना जसं आपण मॅथ्समध्ये एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस शिकतो, तर तसं इकडे तुम्हाला खाली फाईल्सला ए टू एच नोटेशन्स असतं आणि रँक्सना 1 to 8 नोटेशन्स असतं, मग प्रत्येक स्क्वेअरचं नाव येतं, A8, F8, H8, तर बऱ्याचसं मॅथ्सची हे सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो.
0: मला एक सांग, तुम्ही लोक चेस शिकवता म्हणजे काय शिकवता? आता अर्थात मुवमेंट्स समजलं की घोडा असा चालतो, राजा असा चालतो, हे ह्या व्यतिरिक्त तुम्ही चेस शिकवता म्हणजे नेमकं काय करता?
1: आता चेस शिकवताना हे 3 पार्टमध्ये असतं, की समोर जो बसलेला आहे तो तुमचा शत्रू असतो, भले तो आधी मित्र असेल, गेम संपल्यानंतरही मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, पण आता त्या मुवमेंटला तुम्ही जर मागितलं की मला क्वीन दे, तर तो देणार नाही आहे, मग अशावेळी त्याच्याकडनं ती कंपल्सरी कशी वापरायची, ह्यासाठी चेसमध्ये काही वेपन्स असतात, की जसं पिन आहे, नाईट फोर्क आहे, डिस्कवर अटॅक.
0: एक्सप्लेन कर, आता एकही शब्द समजलेला नाही.
1: बर, तर नाईट फोर्क म्हणजे घोड्याने, नाईटने किंगवर आणि क्वीनवर एका वेळी अटॅक करायचा. जसं क्वीन सगळा प्रत्येकाचा एक डिसअडव्हान्टेज असतो, तसंच क्वीन जरी सगळा बोर्ड कव्हर करत असली तरी ती घोड्याची चाल चालू नाही शकत.
0: म्हणजे तुम्ही थोडक्यात चाली शिकवतात
1: आणि त्यातनं अपोनंट कडनं तुम्हाला जे पाहिजे ते कसं करून घ्यायचं.
0: अच्छा, म्हणजे अपोनंटने आपल्याला अपेक्षित चाल चाल त्याला ट्रॅप मध्ये कसं पकडायचं थोडक्यात.
1: बरोबर.
0: हे मग मला एक सांग, कॉम्प्युटर्स वर्सेस ह्युमन बिंग असे सुद्धा चेस मॅचेस होतात आणि त्याच्यात बरेच ह्युमन बिंग जिंकलेत ना.
1: बरोबर.
0: तर मला एक सांग, चेस मध्ये तुम्ही सगळे गेम्स टाकलेले आहेत.
1: बरोबर.
0: सगळ्या चाली टाकल्यात तरी माणूस का जिंकला.
1: कारण तिथे काही चाली अशा असतात की जिकडे तुम्हाला दोन साईडला फोकस करायचं आणि ऍट अ टाइम जर तुम्ही बोर्डच्या 64 स्क्वेअर्स वरती जर फोकस करू शकले आणि एका ठिकाणी ट्रॅप सुरू आहे पण तिथनं जे तुम्ही पीस काढून दुसरीकडे टाकलं ज्याला डिस्कवर अटॅक किंवा डिस्कवर चेक म्हणतात की तो पीस हलवल्यानंतर मागचा पीस अटॅक करतो आणि तो अटॅक केल्याने तो पार्ट जो आहे तो तिथे लढवला जातो मागच्या पीसमुळे. पण जो मधला पीस जो हलणार आहे तो दुसरा किल्ला लढवत असतो आणि अशा ह्याच्यात आपण ते कम्प्युटरला फसवू शकतात ह्युमन बिंग्स किंवा अशा प्रकारे त्यांना ट्रॅप करू शकतात.
0: म्हणजे मल्टिपल चाल चालून कन्फ्युज करायचं कम्प्युटर.
1: कन्फ्युज करता येतं आणि त्यामुळे जिंकता येतं.
0: बरं, आता तू काहीतरी पुस्तक बनवलंयस काहीतरी.
1: बरोबर.
0: एक्झॅक्टली काय आहे ते.
1: ऍक्च्युली मी जेव्हा शिकत होते ॲज अ प्लेअर तेव्हा मी अनेक चेस कोचकडनं लेसन घेतले. माझे वसन घाणेकर सर होते, नंतर प्रफुल्ल झवेरी सर होते, श्रीखंडे सर होते. ह्या लोकांकडनं मी पझल शिकायला मला खूप छान वाटायचं, मजा यायची की अरे
0: म्हणजे काय.
1: चेसमध्ये एक सिच्युएशन दिली जाते आणि ह्या सिच्युएशनला तुम्ही काय करणार, तुमच्यावर अशा प्रकारे
0: सिच्युएशन डिटेल मध्ये सांग. सिच्युएशन दिली जाते
1: बोर्डवरती वेगवेगळ्या ठिकाणी पीसेस मांडले जातात आणि समोरचा तुमच्यावर ह्या चाली करून आक्रमण करतो आहे तर तुम्हाला ते आक्रमण थांबवायचं पण आहे प्लस तुमचं आक्रमण करून गेम जिंकायचं आहे. तर ते कसं करायचं हे तुम्हाला त्या पझल मध्ये किंवा चेस पझल्स मध्ये दिलं जातं.
0: म्हणजे चेस बोर्ड मध्ये त्या सोंगट्या अरेंज केलेल्या आहेत आणि ही चाल आहे आता याच्या पुढे तू काय करणार.
1: बरोबर. बरोबर. आणि ह्या पोझिशन पासून
0: तू हे पुस्तक विकायला जेव्हा निघशील तेव्हा एक्सप्लेन करायला मला घेऊन जा. माझं 10% कमिशन.
1: ओके.
0: बाळू लई हुशार आहे बर का.
1: बर. तर त्या बोर्डवरती जे काय पोझिशन आहे त्यातनं तुम्ही पुढच्या मूव्हला चेकमेट कसं करणार, म्हणजे समोरच्याला कसं हरवणार हे तिकडे लिहिलेलं दाखवलेलं असतं. आता ह्या सगळ्या पझल्स की ह्या पझल्समधनं जसं मी तुम्हाला सांगितलं नाईट फोर्क करायचं आहे की एकावेळी क्वीन आणि किंगवरती अटॅक करायचं आहे तर तो कसा करणार, तर ह्या त्या सिच्युएशन ज्या क्रिएट केलेल्या असतात, पझल्स ज्या क्रिएट केलेल्या असतात त्यातनं तुम्हाला शिकायचं असतं. पहिल्या स्टेजला आहे त्या सिच्युएशनमधनं सांगितलेला अटॅक जसं नाईट फोर्क आहे डिस्कवर अटॅक आहे तो करायचा असतो. सेकंड स्टेज जी येते मुलांची त्यात तुम्हाला तो अटॅक बनवायचा असतो कारण तुम्हाला बोर्ड पूर्ण मांडलेला असतो त्यात तुम्हाला हे अटॅक रेडीमेड नसतात. जस जसं चाली खेळल्या जातात तसे तसे ते अटॅक बनत जातात त्यामुळे तुम्हाला तो अटॅक बनवावा लागतो. आणि थर्ड स्टेज असतो की तुम्हाला अपोनंटकडनं ते करून घ्यायचंय जे तुम्हाला पाहिजे आहे.
0: आता मला चेसमधला हा प्रकार फारच आवडला. म्हणजे आपल्याला पाहिजे ती चाल समोरच्याकडनं चालून घ्यायची, दॅट इज चेस, है ना.
1: बरोबर. करेक्ट. तर आता ह्या सगळ्या पझल लिहिताना मला फार कंटाळा यायचा की सर तुम्ही असंच बोर्डवर दाखवा ना, मी उत्तर सांगते मोकळं हो. नाही नाही, मग तुला रिव्हिजन करताना काय करणार तू, त्यामुळे ह्या पझल तुला लिहाव्या लागतील.
0: हे असं तुम्ही न खेळता सुद्धा असं ड्रॉ करून सुद्धा हे करता.
1: करू शकतो.
0: अरे वा.
1: आणि त्याचे अनेक बुक्स पण अवेलेबल आहेत पण त्या बुक्समधनं ते पझल लावून मग परत त्या सिंगल लाईन नोटबुकमध्ये लिहिताना मला खूप कंटाळा यायचा की पूर्ण किंग E1 वर आहे, क्वीन D1 वर आहे, रुक A1 वर आहे,
0: सोंगट्यांच्या पोझिशन लिहायच्या
1: आणि मग त्यानंतर त्यांची उत्तरं लिहायची. म्हटलं ह्यापेक्षा जर काही चांगला उपाय काही असेल तर बरं होईल. पण मी स्टुडंट होते तेव्हा असं की टीचर जे म्हणतील ते सगळं बरोबर पण म्हटलं काहीतरी आपल्याला चांगलं बनवायचं आहे. पुढे कालांतराने मी क्लास सुरू केला चेसचा. माझ्या स्टुडंट्समध्ये पण मला तेच वाटलं की मी सांगितलं लिहा की लिहायचे पण इच्छा नसायची की मॅडम किती जास्त पझल करता येईल ते करा, आम्ही जेवढं जमतं तेवढं करतो. म्हटलं काहीतरी बनवायला पाहिजे म्हणून मग अशा प्रकारे अशी आपली सिंगल लाईन नोटबुक असते, डबल लाईन नोटबुक असते, तर तशी चेस पझल लिहायची नोटबुक बनवली मी. आता इकडे किंगला K दिलेला असतो, क्वीनला Q दिलेला असतो, तशा प्रकारे नोटेशन्स असतं. तर मी चेसबोर्डचा शेप दिला बुकमध्ये की तुम्हाला जर किंग A1 ला आहे तर तिकडे K लिहायचा, क्वीन जर D1 ला आहे तर तिथे Q लिहायचा. हे सिम्पल केलं,
0: डायग्राम्स
1: बरोबर डायग्राम फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे मग तुम्हाला रिव्हिजन करताना पूर्ण बोर्ड परत मांडायची गरज नाही. तुम्ही फक्त त्या डायग्राम मध्ये बघून सिच्युएशन अनालिसिस करू शकता की आपण काय केलं आहे. आता प्रश्न माझ्या पुढे हा आला की के व्हाईट किंगला पण के म्हणतात, ब्लॅक किंगला पण के म्हणतात. आता सगळे जर सैन्य त्या डायग्राम मध्ये आलं तर ब्लॅक कसं आणि व्हाईट कसं, मग कन्फ्युजन झालं. त्यावेळेस मग मी अजून एक नवीन पद्धत निर्माण केली की जर तुम्ही व्हाईट किंग लिहित असाल तर के लिहायचं, ब्लॅक किंग लिहित असाल तर के ला सर्कल द्यायचं.
2: ओके.
1: तर अशा प्रकारे जेवढे पण ब्लॅक पीसेस आहेत ते तुम्ही ते पीसेस नाव प्लस सर्कल हे करून तुम्ही ती सिच्युएशन लिहू शकता. साईडला उत्तर लिहायला जागा ठेवली की हे पझल कसं सॉल्व करणार ह्याचं उत्तर साईडला लिहायचं. हळूहळू हे बुक क्लासमध्ये खूपच फेमस झालं की लोकांना आवडलं की अरे वा किती इझी मेथड आहे, कारण आम्हाला नुसतं के लिहावं लागतं, इवन लिहावंच लागत नाही. आणि मग अजून पझल्स जास्तीत जास्त पझल्स करायला लोकांना खूप आवडायला लागलं. नंतर मी पुढे आर्बिटर झाले, चेसची जज.
2: चेसच्या जजला आर्बिटर म्हणतात का?
1: बरोबर.
2: म्हणजे जसं क्रिकेटमध्ये अंपायर असतं तसं तुमच्या याच्यात आर्बिटर असतं.
1: आर्बिटर असतं. तर चेसची जज झाले. अनेक टुर्नामेंटमध्ये मी पार्टिसिपेट करायला लागले तर माझ्या लक्षात आलं की फक्त मी आणि माझे स्टुडंट असंच नाही, सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे की हे लिहायचं कसं. कारण हे पुस्तक मी फक्त माझ्या क्लासपुरतं सीमित ठेवलं होतं. वही ॲक्च्युली ही वही मी माझ्या क्लासपुरती सीमित ठेवली होती. बाकीच्या टीचर्सना सेम प्रॉब्लेम होता की कसं लिहिणार. बाकीच्या स्टुडंट्सना पण प्रॉब्लेम होता की नको असं, हे एवढं लिहिणं नको, जुनी पद्धत नको आम्हाला. मग मी हळूच ठरवलं की माझं बुक पुढे सरकवायचं. पण आता इथे प्रश्न आला की जर तुम्ही तुमची प्रॉपर्टी ओपन सोडलीत तर कुणी घेऊन जाईल,
2: चोरी करेल.
1: म्हणून मग मी त्याचं कॉपीराईट केलं. त्याचं कॉपीराईट 177 कंट्रीजमध्ये कॉपीराईट आहे. तर
2: ते कॉपीराईट करण्यासाठी काय करावं लागतं ते सांग थोडक्यात.
1: कॉपीराईट करण्यासाठी
2: कोणतंही तुमची प्रॉपर्टी असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ती कॉपीराईट करण्यासाठी काय करावं लागतं.
1: कॉपीराईट
2: लिखाण असो, कविता असो, काही असो, थोडक्यात.
1: कॉपीराईटची जी साईट आहे आपली गव्हर्नमेंटची, त्या गव्हर्नमेंटच्या साईटवरती ते लिस्ट होतं. 30 डेजसाठी ते तिकडे राहतं की तुम्ही हे बनवलेलं आहेत. ऑब्जेक्शनसाठी राहतं. आता ही जर सेम प्रॉपर्टी कोणा दुसऱ्याची असेल तर तो या 30 डेजमध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकतो की हे ह्यांनी नाही केलेलं, मी केलेलं आहे. कारण त्यासाठी मग इंटरव्ह्यू वगैरे पण झाले की हे कुणी केलंय किंवा तुमचं कसं आहे. तर मी सांगितलं मी स्वतः बनवले म्हटल्यावरती पहिल्या इंटरव्ह्यूमध्येच मी क्लिअर होते की बनवणारी मीच आहे. पब्लिश केलंय का, म्हटलं हो माझ्या क्लासमध्ये मी वापरते. क्लासच्या बाहेर कोणाला दिलं नाही आहे. तिकडे सेकंड इंटरव्ह्यू क्लिअर झाला आणि तसं मग ती डॉक्युमेंट्स वगैरे गव्हर्नमेंटला सबमिट झाली. 30 डेज ते लिस्ट झालं की जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ते करू शकतात. आता जर मीच बनवलं आहे तर ऑब्जेक्शन घेणारं कुणीच नव्हतं. तिकडनं ते क्लिअर झाल्यानंतर कॉपीराईट सर्टिफिकेट इश्यू होतं आणि त्यानंतर मग दुसरा कोणीही ते बुक कॉपी करू शकत नाही. मग त्यानंतर मी ते अनेक टीचर्सना म्हणा, आर्बिटर्सना म्हणा, दाखवलं. त्यांनी जसंही ते बघितलं त्यांना अजूनच आवडलं. कारण टुर्नामेंटमध्ये अनेक सिच्युएशन सुरू असतात की जे त्यांना वाटतं की ह्या स्टुडंटने इथे चूक केलेली आहे, ही मला क्लासमध्ये डिस्कस करायची आहे. मग ते ती बघून त्या नोटबुकमध्ये लिहून घेतात, क्लासमध्ये नेऊन ती डिस्कस करतात. बळा तू ह्या पोझिशनला ह्या राऊंडला हे केलं होतंस, असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे ते आर्बिटर्समध्ये पण फेमस झालं. आता जे कोचेस आहेत की ते अभ्यास करत असतात की आपण ग्रँडमास्टरचा हा गेम सुरू आहे, पण ग्रँडमास्टरने ह्या खेळत असताना ह्याच्याऐवजी जर हे खेळलं असतं तर तो लवकर जिंकला असता. किंवा ह्या सिच्युएशनमध्ये त्याने नाईट फोर कावडायच्या करायच्याऐवजी डिस्कवर अटॅक करायला पाहिजे होता. मग ते पोझिशन ते गेम बघत असताना ते त्यांच्या वहीत नोट डाऊन करतात. त्यांच्याकडे एक चांगला डाटाबेस बनतो की उद्या कोणतंही दुसरं बुक रिफर करून करण्यापेक्षा प्रत्येक टीचरचं स्वतःचं एक वही बनते, स्वतःचं एक नोटबुक बनतं आणि जे त्यांना इझिली त्यांच्या स्टुडंट्सना पास करता येतं. आणि नंतर हे आर्बिटर्स झाले, कोचेस झाले आणि स्टुडंट तर फारच खुश आहेत. कारण एवढा किचकट जुनी पद्धत जी आहे ती आता त्यांना करावी लागत नाही. आणि कालांतराने मग असं झालं की मी काही स्टुडंट्सना सांगितलं की आमच्या जुन्या पद्धतीत आम्ही असे लिहायचो. अरे बाप रे, कसं काय तुम्ही हे लिहायचात, बाप रे किती किचकट आहे, ही इझी पद्धत कशी आहे, ते बनवणाऱ्यांचे शतशः आभार. मी हळूच माझं नाव खाली दाखवलं, बनवणारी मीच आहे. त्याबरोबर सगळे लोक एवढे खुश झाले की वा वा.
2: याला रिस्पॉन्स कसा मिळतोय, हे कधीची गोष्ट आहे?
1: 2003 मी हे बनवलं. 2018 कॉपीराईट केलं. 15 वर्ष मी माझ्या क्लासमध्ये वापरत होते आणि आता मी ते ऑनलाईन लिस्ट केलंय, कारण जसंही मी इतर टुर्नामेंटला इतर स्टेटमध्ये वगैरे जात होते तर त्यांना प्रश्न होता की हे मिळतं कुठे, की प्रत्येक वेळी मग माझा ॲड्रेस द्या, माझा फोन नंबर द्या, हे काही इझी अवेलेबल नव्हतं की मग ॲड्रेस एक्सचेंज करणं वगैरे. म्हणून मग मी ते ऑनलाईन रिलीज केलं. आता पूर्ण भारतातनं डेली 5 to 6 बुक्सची ऑर्डर असतेच असते मिनिमम, त्यामुळे पूर्ण तमिळनाडू म्हणा, हरियाणा म्हणा, म्हणजे सगळीकडनं, महाराष्ट्रातनं ऑर्डर आहे.
2: आताची सुरुवात झाली आहे ती पुढे खूपच पॉप्युलर होणार,
1: खूपच. आणि आता इनफॅक्ट माझं इंडियाच्या बाहेर पण ते पाठवायचं.
2: लँग्वेज इश्यू कसा सॉल्व्ह केला असतो?
1: इंग्लिश मध्येच आहे आणि जे सिम्बॉल्स आहेत ते फिडे, वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशनचे जे सिम्बॉल्स आहेत, के फॉर किंग,
2: ओके,
1: क्यू फॉर क्वीन, तर ते स्टँडर्ड टेस्ट
2: लँग्वेज प्रॉब्लेम
1: नाही येणार. आणि हे ऍक्च्युली सिम्बॉल फॉर्म मध्ये असल्यामुळे, किंवा वर्ल्ड चेस फेडरेशनने जे नोटेशन सांगितलेले आहेत की हे असं नोट डाऊन करायचं आहे, तर त्याच फॉर्म मध्ये आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. कसं आहे की सिंगल लाईन नोटबुक आहे, त्याच्यावरती तुम्ही मराठी लिहा, इंग्लिश लिहा किंवा कुठलंही लिहा, नोटबुक ही नोटबुक आहे. तसं चेस पझल रायटिंग नोटबुक आहे, यात तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता.
2: वा वा वा, खूपच युनिक आयडिया. आणि ती नाशिकमधनं आली त्यामुळे आम्हाला फार अभिमान आहे तुझा. बरं, चेसबद्दल अजून बोलूया, आता पण कंटिन्यू करू तोच विषय. ज्या लोकांना चेसच्या टीचरकडे जाणं शक्य नाहीये, काही कारण असू शकतो, त्यांना चेस कसा डेव्हलप करता येईल स्वतःचा गेम?
1: ते आयदर ऑनलाईन क्लासेस करू शकतात, पण समजा ऑनलाईन क्लासेसही त्यांना करणं पॉसिबल नाही आहे, अशा वेळेस ते चेस पझल्स नोटबुक म्हणा, चेस पझल बुक्स आहेत अवेलेबल, किंवा सॉफ्टवेअर्स आता खूप जास्त आलेली आहेत चेसची. कारण आमच्या वेळेस आम्हाला
2: सॉफ्टवेअर पण आहेत,
1: फ्री सॉफ्टवेअर पण आहेत आणि काही पेड सॉफ्टवेअर आहेत. फ्री सॉफ्टवेअरमध्ये पण बरीच लिस्ट मोठी आहे, पेड सॉफ्टवेअरमध्ये पण आहेत. तर त्यांच्या ज्या पझल्स आहेत, काही इझी लँग्वेजमध्ये, म्हणजे बेसिक कसं तुम्ही कराल, काय कराल, म्हणजे आम्ही बिगिनर बॅचला शिकवतो, त्याच्या बेसिकची बुक घेऊन तुम्ही शिकू शकता कोण कसं चालतं, काय चालतं. तिथनं पुढे अटॅक्स वगैरे, कारण आता पण जसे माझ्याकडे क्लासेसला मुलं येतात, त्यांच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसाठी मी त्यांना पझल्स नोटबुक जे आहेत की त्या बुकमधनं तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा. कारण फक्त क्लासमध्ये आलात, तुम्ही अभ्यास केलात आणि झालं, असं नाही होत. तुम्हाला होमवर्कही करावाच लागतो, की फक्त शाळेत तुम्ही स्टडी केली आणि मुलगा पहिला आला असं नाही आहे. तुम्हाला जे काही घरी होमवर्क दिला जातो किंवा रिव्हिजन करायची असते, ती करायचीच असते.
2: बरेच जण आपण मोबाईलवर चेस खेळताना बघतो.
1: हो, ती सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत आणि त्यातनं मग अनेक प्रकारचे अटॅक वगैरे शिकता येतात. आणि chess.com म्हणा किंवा ली चेस म्हणा, तर इकडे मेंबरशिप पण असते. तर इकडे तुम्ही मेंबरशिप घेतलीत तर इकडे तुम्हाला, आज तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कंट्रीतला प्लेयर किंवा या इंडियातला पण प्लेयर अपोनंट म्हणून मिळू शकतो. तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्याबरोबर ती काय टाइम स्लॉटवर तुम्ही खेळणार आहात, की रॅपिड खेळणार आहात, ब्लिट्स खेळणार आहात की क्लासिकल
2: खेळणार.
1: आता जर तुम्हाला 30 मिनिट्सच्या खालचा गेम असेल, 15 मिनिट्स 30 मिनिटात
2: संपायचा,
1: हो, तर
2: त्याला रॅपिड म्हणतात,
1: ब्लिट्स म्हणतात.
2: ब्लिट्स
1: 30 मिनिट्स आणि 60 मिनिट्सच्या आधी रॅपिड असतं, 60 मिनिट्स अँड अबाव क्लासिकल असतं.
2: ओके,
1: मग दोन्ही प्लेयर्सना 90-90 मिनिट्स दिले जातात, 90 मिनिटं दोघांनाही म्हणजे 3 तास आणि 30 सेकंड इन्क्रीमेंट. हे क्लासिकल चेस टुर्नामेंटचा नॉर्मल पॅटर्न
2: आहे. म्हणजे 3.5 तासात गेम संपायचाच असतो,
1: हो, साधारण. आणि मग ह्यात कसं असतं की दोघांनाही क्लॉक दिलं जातं, चेस क्लॉक असतं,
2: ते काहीतरी टक करतात काहीतरी आणि काहीतरी लिहितात.
1: बरोबर, आणि त्यात असं असतं,
2: काय करतात,
1: दोघांनाही टाइम दिलेला असतो. आता 90-90 मिनिटं समजा दोघांना दिली, तर विचार करत असताना व्हाईटचा काउंटडाऊन सुरू आहे, तर त्याने विचार संपला, मूव्ह केली की त्याच हाताने क्लॉक प्रेस करायचंय. क्लॉक प्रेस केलं की ह्याचा काउंटडाऊन थांबतो, टाइम कमी होणं थांबतं, समोरच्याचं टाइम कमी होणं सुरू होतं. तो जितका जास्त वेळ लावेल किंवा कमी वेळ लावेल त्या प्रमाणात त्याचं टाइम कमी होत असतं. पुढे ज्याचा टाइम पहिले संपणार, पहिले ज्याचा टाइम संपला तो हरला. आता त्यात नवीन पद्धत अशी आली की पूर्वी असं व्हायचं की समोरच्याकडे फक्त किंग उरलेला आहे, राजा उरलेला आहे, तरी तो गेम खेळत राहायचा कारण अपोनंटकडे टाइम कमी आहे. मग ह्याच्यावरती परत वर्ल्ड चेस फेडरेशनने विचार केला की आता काय करता येईल, कारण हे फेअर नाही आहे की एक व्हाईटकडे समजा सगळे बरेचसे पीसेस आहेत आणि ब्लॅककडे फक्त किंग आहे, आणि तो फक्त गेम घड्याळावरती वेळ संपवण्यासाठी खेळतोय. मग अशा वेळेस काहीतरी ह्या लोकांनी इंटरफेअर केलं पाहिजे. आणि त्यात जर समजा व्हाईटचा टाईम संपला आणि ब्लॅककडे विनिंग मटेरियल नाही आहे, म्हणजे एकटा किंग आहे, तर अशा वेळेस व्हाईटला हारलं म्हणून डिक्लेअर नाही करत तर ती मॅच ड्रॉ म्हणून डिक्लेअर केली जाते. तर ही अमेंडमेंट आताच झालेली.
2: बरं, एक शेवटचा प्रश्न. सध्या आपल्या इथं काय परिस्थिती आहे चेसची? मला आठवतं आम्ही शाळेत होतो त्यावेळेस दर समर वेकेशन दिवाळीमध्ये कॅरम बाहेर निघायचा, चेस बाहेर निघायचं, नंतर ते काय आपण ते खेळायचो,
1: लुडो,
2: हा ते बाहेर निघायचं. आता काय?
1: आता बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, सगळे लोक चेस कडे चांगल्या पार्टिसिपेट करता आहे.
2: यंगस्टर्स
1: आता 3 वर्ष 5 वर्षाची मुलं पण चांगल्या प्रकारे चेस टुर्नामेंट खेळत आहेत. आणि जोपर्यंत आपल्या नाशिकचं म्हणू तर दर महिन्याला मिनिमम एक टुर्नामेंट तरी नाशिकमध्ये होतीये, त्यामुळे चेस अवेअरनेस पण चांगला वाढलाय, मुलं भाग घेत आहेत. आणि आता जसं आहे की तू चेस खेळतोयस तर एक खेळून बघतात की, कारण लोकांची कल्पना अशी असते की आपण हे करूच शकत नाही, पण जर एकदा खेळून बघितलं की त्यांना वाटतं अरे समथिंग इंटरेस्टिंग, कारण ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतोय, पुढे विचार करू शकतोय. आणि ह्यात तुम्हाला जास्त पळापळ नाही आहे, धावाधाव नाही आहे, पण पूर्ण तुमचं डोकं त्या चेसमध्ये आहे. त्यामुळे बरेच लोक नव्याने इंट्रोड्यूस होत आहेत, किंवा काही टुर्नामेंट्स मी अशा घेतल्या की ज्यामुळे फक्त आणि फक्त नवीन प्लेयर्सच येतील, जुने प्लेयर्स येणार नाहीत. टोटल मी त्यावेळेस माझ्या टुर्नामेंटला जवळजवळ 200 मुलं होती, त्यातली 180 मुलं नवीन होती, 20 मुलं फक्त रेग्युलर खेळणारी होती. आणि त्यांना जसं कळलं की अरे वा चेस खूप छान गोष्ट आहे, अशा प्रकारे खेळला जातो, किंवा इथे तुम्हाला विचार करायला किंवा मान मिळतो, इकडे सायलेन्स खूप जास्त असतो, आणि अशा प्रकारे क्राऊड बऱ्यापैकी वाढत गेला आणि आहे बऱ्यापैकी चान्स आहे.
2: व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. तुझ्या क्लासमधून एक इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन मिळव ही शुभेच्छा. चं पुस्तक खूप खूप पॉप्युलर होणारच, ते त्याला पर्यायच नाही आहे, नाही का? सबको शॉर्टकट चाहिए रहता है. थँक यू फॉर कमिंग, होप यू एन्जॉयड. मंडळी, आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी चेस खेळायला लावा. आम्ही जसं उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत चेस खेळायचो, तसं प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर पाठवणं, मोबाईलवर राहणं, ठीक आहे मोबाईलवर चेस खेळायला लावा, मोबाईलचा चांगला उपयोग होऊ शकतो. राम राम मंडळी फेड्या.

हमराज कार्यक्रमाच्या आजच्या भागात सहा रचनांना आपण ऐकणार आहोत. पहिल्या गाण्याचे रचनाकार आहेत गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश. चित्रपट 1955 श्री 420 हे वाद्य संगीत हिंदी इन्स्ट्रुमेंटल ग्रुपने सादर केलं आहे. गाण्यातला नशा वाद्यांमधून परावर्तित होत आहे. गाण्याचे शब्द आहेत रमैया वस्ता वैया, मैंने दिल तुझको दिया.

आदर केला जात आहे. गाण्याचे शब्द आहेत, बलाए लू में उस दिल की जो दुनिया के लिए रो दे.

तिसरं गाणं, वर्ष 1953, शब्द अजीज कश्मीरी, संगीत विनोद यांचं, आवाज आशा भोसले, चित्रपट 1-2-3 हे शीर्षक गीत संगीतकार विनोद यांची वेगळी बाजू दाखवतो. गाण्याचे शब्द आहेत 1-2-3 हो तो करू ऐतबार.

दो तीन, एक दो तीन हो तो करो एतबार, पिया जी मिला।

चौथं गाणं, गायन ज्योतिका रॉय आणि कमलदास गुप्ता। 1940 दशकातली ही नात स्वतः कमलदास गुप्ता यांनी चालबद्ध केली आहे। दोन बंगाली गायकांनी गायलेलं हे मुस्लिम भक्तिगीत भाषेच्या मर्यादा ओलांडतं। गाण्याचे शब्द आहेत, आँखों में मदीना है मेरे दिल में मोहम्मद।

पाचवं गाणं, वर्ष 1954, चित्रपट सम्राट, शब्द राजेंद्र कृष्ण, संगीत हेमंत कुमार, आवाज पुन्हा एकदा आशा भोसलेंचा. आपली शैली बाजूला ठेवून संगीतकार हेमंत कुमार यांनी हे गाणं रचलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, शबाब ही शबाब है, ये रात लाजवाब है.

0: शेवटच्या गाण्याअगोदर प्रोड्युसर डायरेक्टर रामानंद सागर गच्चीवर झोपताना त्या काळात ऐकू येणाऱ्या कुंदनलाल सैगल यांच्या गाण्यांविषयी उत्साहाने बोलत आहेत. वर्ष 1943, चित्रपट तानसेन, गीत डी एन मधोक, संगीतकार खेमचंद प्रकाश, आवाज के एल सैगल. गाण्याचे शब्द आहेत, दिया जलाओ दिया जलाओ, जगमग जगमग दिया जलाओ. हमराज कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटू. नमस्कार.
1: तो वही सैगल साहब को उनके गाने के वक्त तार मिला. मुझे याद है लाहौर में हम लोग छतों पे रात को सोते थे, तो किसी ना किसी दूसरी छत पे कोई वो लंबे धूतू वाला ग्रामोफोन होता था ना, और सैगल की आवाज रात को आसमानों में गूंजती थी.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 49, नामस्मरण भक्ती। उफराट्या पद्धतीने रामनाम घेऊनही वाल्मिक ऋषी तरला। सहजपणाने त्याने रघुनाथाचे शतकोटी श्लोकांचे चरित्र लिहिले। हरिनाम घेऊन प्रल्हाद तरला, नाना आघातांपासून सुटला। नारायण नारायण नाम घेऊन अजामिळ पावत्र पावन झाला। हरिनामामुळे पाषाण तरले, असंख्य भक्त उद्धरले। महापापी होते तेही परमपवित्र झाले। परमेश्वराचे अनंत रूपे आहेत, ते नित्य नेमाने घेतल्यावर माणूस तरतो। नामस्मरण केल्यावर यमदेखील त्रास देत नाही। विष्णू सहस्रनाम घेतल्याने सार्थक होते। रामाचे स्मरण केल्याने आपण पुण्यश्लोक होतो। काहीही न करता फक्त रामनाम वाणीने जपले तर तेवढ्यानेही चक्रपाणी संतुष्ट होऊन भक्ताला सांभाळतो। नित्य नामाचे स्मरण करतो ते पुण्य शरीर जाणावे। पर्वताप्रमाणे महादोष रामनामामुळे नष्ट होतात। नामाचा महिमा अगाध आहे, तो वर्णन करता येत नाही। त्यामुळे खूप लोक तरले आहेत। प्रत्यक्ष चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील रामनामामुळे तरला, हलाहलापासून मुक्त झाला। चारही वर्णांना नामाचा अधिकार आहे। नाम घेण्यासाठी लहान थोर असं काहीही नसतं। जडमूळ देखील नामामुळे पैलपार जातात, म्हणून अखंड नाम स्मरावे, परमेश्वराचे रूप मनामध्ये आठवावे। अशा प्रकारे तिसरी भक्ती वर्णन केली आहे। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नामस्मरण भक्तीनाम समास्तुती समाप्त। श्रीराम दशक चौथा समास चौथा पाद सेवन भक्ती। मागे नामस्मरणाचे लक्षण निरूपण झाले, आता चौथी भक्ती असलेल्या पादसेवन भक्तीची माहिती घेऊया। पादसेवन म्हणजे काया वाचा मनाने सद्गुरूच्या चरणांची सेवा करावी, त्यामुळे सद्गती मिळते। पादसेवन भक्तीमुळे जन्ममरण यातायातीपासून सुटका होते। सद्गुरूंच्या कृपेशिवाय तरुणोपाय नाही, त्यामुळे वेळ न लावता सद्गुरूचे पाय धरावे। सद्गुरू सद्वस्तू दाखवतो, सारासार विचार करण्यास लावतो, परब्रह्माचा निर्धार अंतरामध्ये वसवतो। जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही आणि मनालाही जाणवत नाही, मीपणाचा त्याग केल्याशिवाय अनुभवता येत नाही। अनुभव घेतल्यावर मी पण नाहीसे होते, मी पण असेल तर अनुभव येत नाही, हे अनुभवी लोकांनाच माहिती आहे। इतरांच्या मनामध्ये गोंधळ होतो, त्यांना माहिती नाही। अहंकाराचा त्याग आणि आत्मनिवेदन आत्मसमर्पण यामुळे विदेह स्थिती अलिप्तपणा प्राप्त होतो। मनातीत अवस्था प्राप्त होऊन स्वस्वरूपाचा अनुभव येतो। यापेक्षाही वेगळे अनुभवाचे स्वरूप समाधानाची संकेत वचने पादसेवनामुळे लक्षात येतात। वेद वेदगर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भावगर्भ सिद्धांत, अनुभव दादांत सत्यवस्तू, म्हणजे ज्या गोष्टी सांगता येत नाहीत अशा गोष्टी अनुभवाच्या अंगाने संतांच्या सहवासाने भक्तीचे प्रसंग गुपित प्रकट होते। प्रकट झाले तरी ते नसते, गौप्य असूनही असते, आणि भास आणि आभास यांच्यापेक्षाही ते वेगळे असते। हाच गुरुगम्य मार्ग होय, यालाच अंतरिक्ष म्हणजे आत पाहण्याचा मार्ग असे म्हणतात। हा मार्ग मनबुद्धीस न समजणारा असल्याने त्याला अलक्ष असे म्हणतात। ज्याच्याकडे लक्ष द्यावे, ज्याचे ध्यान करावे, तेच आपण होऊन जातो व शास्त्रप्रतिती गुरुप्रतिती व आत्मप्रतिती आपल्याला होते। अशा प्रकारे हे अनुभवाच्या द्वारे सत्संग करून सत्य उत्तर प्रत्ययाला येते। सत्य पाहिले गेले तर असत्य नसते ते सत्य असते, असत्य पाहायला गेले तर सत्य नसते ते असत्य असते। सत्य असत्य कृत्य कोणते ते पाहणाऱ्याला समजते। पाहणारा पाहणे आणि पाहत आहे या तिघांचे मिलन झाले तर तद्रूपता येते, मग समाधान मिळते। अशा प्रकारचे समाधान सद्गुरु कृपेमुळे मिळते। सद्गुरूविना सन्मार्ग सापडत नाही। प्रयोग साधने सायास नाना विद्या अभ्यास भरपूर काही आहे, पण गुरु वाचून काही मिळत नाही। अभ्यास करूनही अभ्यासता येत नाही। जे असाध्य साधन आहे ते सद्गुरु वाचून काय समजणार, असा प्रश्न
समर्थ रामदास स्वामी महाराज विचारत आहेत. या गुरुपादसेवन भक्तीचा पुढील भाग आपण पुढील कथेमध्ये ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रामबाणाप्रमाणे आहे. बाळानो, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कधी कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या सत्तेनं वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेनं ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्यानं भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. यापुढं कुणी सांगणारा भेटो किंवा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचं नाम घेईल त्याचं राम कल्याण करेल, हे माझं सांगणं खरं आहे ते माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारं आणि अचूक रामाकडं नेणारं एकमेव साधन आहे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीनं फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचं आणि देहाच्या अवस्थेचं बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येतं. पण दुसऱ्या दृष्टीनं नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमतं, नामाला स्वतःची अशी चव नाही. म्हणून जरा नामस्मरण केलं की त्याचा कंटाळा येतो. यासाठी नामात रंगणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचं मन नामात रंगू लागलं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं. ज्याचं चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचं दर्शन घडतं. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सगळी ऐश्वर्य तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या. हाच माझा सर्वांना आशीर्वाद आहे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावं. रंगला की नाम सुटणारच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. आपणा सर्वांना गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा नमस्कार. असं म्हणतात, अहंकार डोक्यातून काढला तर माणूस सर्वांच्या जीवाभावाचा होतो. म्हणून माणसानं मनाला बांध घालायचा असतो. आजचा विषय आहे प्रारंभ. प्रारंभ म्हणा किंवा आरंभ अथवा सुरुवात, पण याचा उद्देश हा सकारात्मकतेच्या अनुषंगानं झाला की त्याची फलप्राप्ती शुभफल देते. आता आरंभ काही मोठ्या गोष्टींचाच करायला हवा असं नाही, अगदी शुल्लक्षी गोष्ट संवाद साधणं. जर तुम्ही वृक्षपणे किंवा दुसऱ्या रुबाब झाडून बोलत असाल, वाद करत असाल, तर तुम्ही ते सोडा आणि प्रारंभ करा. हा नवीन संवाद तुमचा ट्रेडमार्क होण्याचा. म्हणजे कसं? तर मानवी नाती जोडण्यासाठी तुम्ही संवाद साधा. अनेकदा हरवलेली नाती या संवादाने सापडतात. वाद आणि संवाद या सूक्ष्म असा फरक आहे. वाद अहंकाराला श्रेष्ठ ठरवतो तर संवाद भावनांना.

संवादांना मनमोकळी होतात, गैरसमज दूर होतात, संवाद संपू लागलाय असं वाटताच नातं पुन्हा नव्यानं रिफ्रेश करावं, जुन्या आठवांना मनाच्या गॅलरीत धुंडाळावं. कधी आपण असते आपल्याशी शेअर करावं. कदाचित गैरसमजाचे निगेटिव्ह आपल्या शब्दातून क्लिक झालेले असू शकतात. त्या आउटडेटेड झालेल्या पिक्सना डिलीट करा आणि नात्यांना पुन्हा नव्यानं रिचार्ज करा, अपडेट करा. हल्ली ना हीच भाषा सर्वांना कळते बघा, पण मंडळी ही भाषा जिथे सतत वापरली जाते त्या जादुई डब्याचा मात्र संपर्क थोडं कमीच करायला हवा, नाही का?

संवाद प्रेमाचं तर विवाद अहंकाराचं प्रतीक असतं. अनेकदा संवाद हा निशब्दपणे देखील साधता येतो. आता बघा, आई आणि बाळाचं नातं. लहानग्या बाळाला खरं तर नजरेविना स्पर्शाविना अन्य काहीच कळत नसतं, पण आईच्या आश्वस्त ममतेचा स्पर्श त्याला स्वर्गसुख देतं. मजबूत आधाराची जाणीव त्याला आईच्याच कुशीत होती. हा माळलेकरांचा संवाद अत्युच्च कोटीचा संवाद असतो, कारण हा स्पर्श संवाद बाळानं जन्मण्यापूर्वीच अनेक महिने मातेच्या गर्भात अनुभवलेला असतो.

पाऊस पडून गेल्यावर दरवाजा घट्ट होतो, उघडताना त्रास होतो। नात्यांचंही तसंच असतं। गैरसमजाचं विसंवादाचं शेवाळं जर नात्यात साचलं तर हळूहळू संवाद कमी होऊन जातात आणि उरतो तो फक्त वाद आणि संपतं ते नातं। मग उरतो अबोला। हे थांबवण्यासाठी मावळ तिच्या सूर्याला बघावं। जणू तो म्हणतो, मी जाणार आहे, थोडा वेळ काळोख होईल पण उद्या सकाळी मी पुन्हा नव्यानं येणार आहे। उद्या सकाळी आशेच्या किरणांसह आपणही आरंभ करूया निखळ संवादाला आणि आयुष्याच्या पुनः प्रारंभाला।

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: मंडळी, खेळ, बॉडी, फिजिक याच्याकडे जाण्यासाठी खूप मार्ग आहेत. म्हणजे जिम जा, बॅडमिंटन खेळा, स्विमिंग करा, क्रिकेट खेळा, हे करा. पण एक असाही गेम आहे म्हणतात की जो फक्त बुद्धीसाठी आहे, तो म्हणजे बुद्धिबळ जो भारतातून सुरू झालेला आहे असंही म्हणतात. आणि त्याने बुद्धी वाढते का, बुद्धीला त्रास होतो, याच्यासाठी आपण बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहे श्रेया चिटणीस, जी स्वतः चेस प्लेयर तर आहेच पण चेस कोच पण आहे. चेसवर तिने पुस्तकही काढलंय. आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे तिलाच बोलवून घेतलेलं आहे बुद्धिबळाबद्दल, बुद्धिवादी चर्चा करायला. आपल्या बरोबर आहे श्रेया. श्रेया राम राम.
2: नमस्ते.
1: मला एक सांग, चेस खेळल्यामुळे, बुद्धिबळ खेळल्यामुळे आपली स्वतःची डेव्हलपमेंट काय होते?
2: खूपच होते. कारण बुद्धिबळ खेळल्यामुळे तुम्हाला दिवसभरात भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या असतात किंवा आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. चेसमध्ये असं असतं की तुम्ही जर राईट मूव्ह जर राईट टाईम नाही केलीत तर हार तुमचीच आहे. तसंच आयुष्यात तुमच्याकडे भरपूर गोष्टी जर करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे की कोणती गोष्ट लवकर करणं जरुरी आहे, आधी करणं, आणि कोणती गोष्ट ठीक आहे नाही केली तरी चालेल किंवा उशिरा केली तरी चालेल. आता तुम्ही जर सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या म्हटलात तर टेन्शनने किंवा विचारांच्या घालमेलने तुम्ही ती एकही गोष्ट करू शकणार नाहीत. पण तुम्ही जर तुमच्या गोष्टींचं सिक्वेन्स व्यवस्थित लावू शकलात तर तुम्हाला यश मिळणं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होणं आणि प्लस तुमचं स्वास्थ्य व्यवस्थित राहणं आणि मनही शांत राहणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. जसंच आता माझ्याकडे काही स्टुडंट्स येतात की ज्यांना मॅथ्समध्ये प्रॉब्लेम असतो. मॅथ्स काय आहे की काही फॉर्म्युलेज आहेत, काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जर सिक्वेन्समध्ये मांडल्यात तर तुम्हाला उत्तर आपोआप मिळत असतात. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे बऱ्याच मॅथ्स टीचरनी त्यांचे विद्यार्थी पाठवले हे शिकायला की आता चेसमधल्या ज्याही पझल्स आहेत की त्या पझल्सला कधी एक उत्तर नसतं. अनेक दृष्टीने अनेक ठिकाणून तुम्ही विचार करू शकता आणि ज्या गोष्टीने तुम्ही यशस्वी होता त्या गोष्टीने तुम्हाला ते उत्तर बरोबर असतं. पण कोणताही पझल अयशस्वी नसतं. कारण त्या पझलला विचार करायची जर तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदललात तर तुम्हाला उत्तर हे नक्की मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढतं की तुम्ही जर आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करत बसलात तर तुमचा मुख्य बोर्डवरचा लक्ष विचलित होतं आणि त्यामुळे मग तुम्ही विचार करू शकत नाहीत. उत्तर तुमच्या नजरेसमोर असतं, फक्त तुम्हाला एक चाल खेळायची असते की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार असतं. पण तुम्ही जर आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करत बसले, आजूबाजूच्या गोष्टींचं टेन्शन घेतलं तर तुम्हाला मिळणारं सोपं उत्तरसुद्धा तुम्हाला नाही मिळत. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ह्या गेममुळे अतिशय वाढतं. ह्या ह्याच्यात मी अजून एक प्रकारे करते की तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याबरोबर दोन्ही हाताने तुम्हाला कसं काय गेम वापरता येईल. कारण जेव्हा टाईम प्रेशर सुरू होतं तेव्हा तुमच्या जर राईट साईडला चेस क्लॉक असेल तर तुम्हाला राईट हँडने मूव्ह करून राईट साईडचं चेस क्लॉक प्रेस करायचं आहे. जर लेफ्ट साईडला असेल तर लेफ्ट साईडच्या हाताने मूव्ह करून यात तुमच्या दोन्ही ब्रेन्सची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे तुमची फिजिक मेंटल डेव्हलपमेंट प्लस तुमची विचाराची क्षमता हेही सगळं वाढवते. आता माझ्याकडे काही स्पेशल चाइल्ड पण होते. आता त्यांच्याकडे असं होतं की त्या मुलांना जास्त खुश पण होऊ द्यायचं नाही, जास्त दुःखी पण होऊ द्यायचं नाही. काही स्पेशल चाइल्डना काही ट्रीटमेंट सुरू होत्या. आता त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंट सुरू होत्या त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही चेस क्लास लावा. आता जसंही माझे सासू, कारण ह्यात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, शांत कसं बसायचं हे लक्षात येतं. त्यानंतर त्यांना जे काही आहे की योग्य वेळी योग्य, आणि त्या लोकांनी सांगितलं होतं की नाही तुम्ही आमच्या मुलांना वेगळं बसवा. म्हटलं नाही, नॉर्मल मुलांच्यात बसून आपल्या मनावर कंट्रोल कसा ठेवायचा ह्यासाठी मी त्यांच्यावरती स्पेशल मेहनत घेतली. आणि ह्या बाबतीत माझ्या सासूसासऱ्यांनी मला खूप मदत केली. त्यांचा चांगला सायकॉलॉजीचा अभ्यास आहे. तर सायकॉलॉजी प्लस चेस असं मिळून मी अनेक छान विद्यार्थी चेसमध्ये घडवले आणि त्यामुळे बुद्धिबळ, सायकॉलॉजी आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन याने अनेक प्लेयर इंटरनॅशनल रेटेडही झाले आणि याही पुढे जातील. आजही त्यांनी कदाचित त्यांच्या डेली रुटीनमध्ये चेस सोडलं असेल पण त्यांचे मला फोन येतात की आज एखादी मॅनेजरियल डिसिजन घेताना किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्ही जे काही शिकवलं की चेस तुमचं आयुष्य आहे. एखादी गोष्ट स्वतः करणं सोपं आहे पण तुम्हाला ती समोरच्याकडनं करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला पाहिजे, जे अवघड आहे, ते तुम्हाला चेस शिकवतो.
1: मग तुला एक विचारू, आता मध्ये तरी एक मॅच गाजली बघ, कोणीतरी वर्ल्ड टॉपर्स होते, एक भारताचा गुकेश होता इफ आय एम करेक्ट, आणि एक कोण मार्कस का मॅग्नस त्याने, तो खूप व्हायलंट प्लेअर वाटतो खेळताना, जर फक्त त्याच्याशीच नाही आणि गुकेश एकदम शांत, मग ह्या दोघांच्या टेम्परामेंट मध्ये एवढा फरक कसा काय? बट स्टील ही इज अ वर्ल्ड चॅम्पियन.
2: त्याची गेम स्टाईल वेगळी आहे. विश्वनाथन आनंद जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन होता, त्याच्या अगेन्स्ट जेव्हा मॅग्नस कार्लसन खेळला, मॅग्नस कार्लसन बेसिकली फुटबॉल प्लेअर होता, हा प्रत्येक वेळी उठून निघून जायचा, आणि जे चेस वर्ल्डमध्ये तेव्हा खूप नवीन होतं, ह्याच्या कंटिन्युअस उठण्याने किंवा बसण्याने विश्वनाथन आनंद बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं.
1: त्याची स्ट्रॅटेजी आहे, ऑस्ट्रेलियन प्लेयर्स स्लेजिंग करतात तसं.
2: बरोबर. आणि त्यामुळे मग त्या ह्याच्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या टुर्नामेंटमध्ये आनंदला बऱ्यापैकी प्रॉब्लेम आला होता आणि मॅग्नस कार्लसन वर्ल्ड चॅम्पियन.
1: तो पर्पजली करतोय असं म्हणतात, त्याच्या गेमची स्ट्रॅटेजी असेल.
2: कदाचित त्याला शांत बसणं फुटबॉल मधनं अचानक चेस मध्ये आल्यामुळे त्याला शांत बसणं त्याच्या स्वभावात नसेल. पण आता जेव्हा मोठ्या लेवलला त्याचा स्वभाव बदलायचा आहे, की एक त्याचा स्वभाव घडलेला आहे, ते अवघड आहे. आणि एकदा वर्ल्ड चॅम्पियन झालं की आता मला बदलायची गरज नाही आहे. लहान मुलांना आपण सांगू शकतो की बाबा असं नाही असं कर, मग तो ट्राय करून बघू शकतो. पण आता जेव्हा तो मोठा पण आहे, वर्ल्ड चॅम्पियन पण आहे, की नाही आता माझे सगळे पॅरामीटर पूर्ण आहेत, आता मी असाच वागणार आणि जे काही करणार ते मी असंच करणार. त्यामुळे तो आहे तसा ॲग्रेसिव्ह म्हणा, किंवा मध्ये त्याने किंग उचलून आपटला होता, मध्ये बोर्डवरती हार्ट मारला, त्यामुळे पेसेस. ऍक्च्युली तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरता त्याचा इन्सल्ट करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे.
1: पण तो खेळताना एवढा वर्ल्ड चॅम्पियनच्या लेवलला गेला, म्हणजे इज बॉर्न चॅम्पियन का काय काय म्हणावं?
2: त्याचं टार्गेट ओरिएंटेड आहे असं म्हणता येईल त्याला, की तो जे करतो त्यात त्याला टॉप करायचं आहे. त्याला हरणं आवडत नसणार हे बेसिकली आहे, आणि न हारण्यासाठी काय करावं लागतं मग ह्यासाठी
1: दामदंड भेद
2: नाही तसं नाही करता येणार, पण नवीन नवीन ट्रिक्स शिकून त्यातनं पुढे जाता येऊ शकेल.
1: मला एक सांग, हे जे चेस प्लेयर्स असतात सो कॉल्ड व्हेरी गुड प्लेयर्स, म्हणजे नाशिकमधले बेस्ट असतील, वर्ल्डमधले तर आलेच, ते खूप इंटेलिजंट असतात का ग प्रत्येक गोष्टीत?
2: अपेक्षित आहे, असायला पाहिजे. पण हे लोक शांतपणे, मॅथमॅटिक्सचा बराचसा भाग आहे, कारण इथे तुम्हाला प्रत्येक पीसेसना एक व्हॅल्यू दिलेली असते त्यांच्या पॉवरनुसार. की जशी क्वीन सगळ्या स्पेसवर फिरते किंवा त्याचं पूर्ण बोर्ड कंट्रोल करू शकते तर तिला 9 पॉईंट्स दिलेले आहेत, व्हेअर ॲज रूक 5 पॉईंट्स, बिशप नाईट 3 पॉईंट्स दिलेले आहेत. त्यांच्या पॉवरनुसार त्यांना पॉईंट दिलेत. आता जेव्हा एक्सचेंज करायचं आहे, आपला एखादा सैनिक द्यायचा आहे आणि समोरच्याचा सैनिक घ्यायचा आहे, तर त्यावेळेस आपल्याला डिसिजनमध्ये पटकन डिसिजन घेता यावा यासाठी त्यांना पॉईंट दिलेत. की समजा आपण 5 पॉईंटवाला रूक देतोय आणि 9 पॉईंटवालं क्वीन घेतोय, तर मग एक्सचेंज करायचं की नाही करायचं, तर ह्यासाठी यांना पॉईंट दिलेत. आणि ह्यात ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू हे सगळं मॅथ्स त्यांना असणं जरुरी आहेत. प्लस ह्याच्यात जे काही स्क्वेअर्सचे नंबर्स दिलेले असतात, कारण नोटेशन हा चेसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण एकावेळी बरेच बोर्ड सुरू असतात, बोर्डवर टुर्नामेंट सुरू असते आणि एक आर्बिटर सगळे बोर्ड कव्हर करू नाही शकत, मग अशावेळी त्यांना मूव्ज लिहिणं कंपल्सरी असतं. आता ते लिहित असताना जसं आपण मॅथ्समध्ये एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस शिकतो, तर तसं इकडे तुम्हाला खाली फाईल्सला ए टू एच नोटेशन्स असतं आणि रँक्सना 1 to 8 नोटेशन्स असतं. मग प्रत्येक स्क्वेअरचं नाव येतं, A8, F8, H8. तर बऱ्याचसं मॅथ्सची हे सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो.
1: मला एक सांग, तुम्ही लोक चेस शिकवता म्हणजे काय शिकवता? आता अर्थात मुवमेंट समजलं की घोडा असा चालतो, राजा असा चालतो आहे, ह्या व्यतिरिक्त तुम्ही चेस शिकवता म्हणजे नेमकं काय करता?
2: आता चेस शिकवताना हे 3 पार्टमध्ये असतं, की समोर जो बसलेला आहे तो तुमचा शत्रू असतो, भले तो आधी मित्र असेल, गेम संपल्यानंतरही मित्र असेल किंवा मैत्रीण असेल. पण आता त्या मुवमेंटला तुम्ही जर मागितलं की मला क्वीन दे, तर तो देणार नाही आहे. मग अशा वेळी त्याच्याकडनं ती कंपल्सरी कशी वापरायची, ह्यासाठी चेसमध्ये काही वेपन्स असतात, की जसं पिन आहे, नाईट फोर्क आहे, डिस्कवर अटॅक.
1: एक्सप्लेन कर, आता एकही शब्द समजलेला नाही.
2: बर, तर नाईट फोर्क म्हणजे घोड्याने नाईटने किंगवर आणि क्वीनवर एका वेळी अटॅक करायचा. जसं क्वीन सगळा प्रत्येकाचा एक डिसएडव्हान्टेज असतो, तसंच क्वीन जरी सगळा बोर्ड कव्हर करत असली तरी ती घोड्याची चाल चालू नाही शकत.
1: म्हणजे तुम्ही थोडक्या चाली शिकवतात
2: आणि त्यातनं अपोनंट कडनं तुम्हाला जे पाहिजे ते कसं करून घ्यायचं.
1: अच्छा, म्हणजे अपोनंटने आपल्याला अपेक्षित चाल चाल त्याला ट्रॅप मध्ये कसं पकडायचं थोडक्यात.
2: बरोबर.
1: हे मग मला एक सांग, कॉम्प्युटर्स वर्सेस ह्युमन बिंग असे सुद्धा चेस मॅचेस होतात आणि त्याच्यात बरेच ह्युमन बिंग जिंकलेत ना.
2: बरोबर.
1: तर मला एक सांग, चेस मध्ये तुम्ही सगळे गेम्स टाकलेले आहेत.
2: बरोबर.
1: सगळ्या चाली टाकल्यात तरी माणूस का जिंकला.
2: कारण तिथे काही चाली अशा असतात की जिकडे तुम्हाला दोन साईडला फोकस करायचं आणि ऍट अ टाइम जर तुम्ही बोर्डच्या 64 स्क्वेअर्स वरती जर फोकस करू शकले आणि एका ठिकाणी ट्रॅप सुरू आहे पण तिथनं जे तुम्ही पीस काढून दुसरीकडे टाकलं ज्याला डिस्कवर अटॅक किंवा डिस्कवर चेक म्हणतात की तो पीस हलवल्यानंतर मागचा पीस अटॅक करतो आणि तो अटॅक केल्याने तो पार्ट जो आहे तो तिथे लढवला जातो मागच्या पीसमुळे. पण जो मधला पीस जो हलणार आहे तो दुसरा किल्ला लढवत असतो आणि अशा ह्याच्यात आपण ते कम्प्युटरला फसवू शकतात ह्युमन बिंग्स किंवा अशा प्रकारे त्यांना ट्रॅप करू शकतात.
1: म्हणजे मल्टिपल चाल चालून कन्फ्युज करायचं कम्प्युटर.
2: कन्फ्युज करता येतं आणि त्यामुळे मग जिंकता येतं.
1: बरं, आता तू काहीतरी पुस्तक बनवलंयस काहीतरी.
2: बरोबर.
1: एक्झॅक्टली काय आहे ते.
2: ऍक्च्युली मी जेव्हा शिकत होते ॲज अ प्लेअर तेव्हा मी अनेक चेस कोचकडनं लेसन घेतले. माझे वसंत घाणेकर सर होते, नंतर प्रफुल्ल झवेरी सर होते, श्रीखंडे सर होते. ह्या लोकांकडनं मी पझल शिकायला मला खूप छान वाटायचं, मजा यायची की अरे
1: म्हणजे काय.
2: चेसमध्ये एक सिच्युएशन दिली जाते आणि ह्या सिच्युएशनला तुम्ही काय करणार, तुमच्यावर अशा प्रकारे
1: सिच्युएशन डिटेल मध्ये सांग. सिच्युएशन दिली जाते
2: बोर्डवरती वेगवेगळ्या ठिकाणी पीसेस मांडले जातात आणि समोरचा तुमच्यावर ह्या चाली करून आक्रमण करतो आहे तर तुम्हाला ते आक्रमण थांबवायचं पण आहे प्लस तुमचं आक्रमण करून गेम जिंकायचं आहे. तर ते कसं करायचं हे तुम्हाला त्या पझलमध्ये किंवा चेस पझल्समध्ये दिलं जातं.
1: म्हणजे चेस बोर्ड मध्ये त्या सोंगट्या अरेंज केलेल्या आहेत आणि ही चाल आहे, आता याच्या पुढे तू काय करणार.
2: आणि ह्या पोझिशन पासून
1: तू हे पुस्तक विकायला जेव्हा निघशील तेव्हा एक्सप्लेन करायला मला घेऊन जा, माझं 10% कमिशन.
2: ओके.
1: बाळू लई हुशार आहे बरं का.
2: बरं. तर त्या बोर्डवरती जे काय पोझिशन आहे त्यातनं तुम्ही पुढच्या मुला चेकमेट कसं करणार, म्हणजे समोरच्याला कसं हरवणार हे तिकडे लिहिलेलं दाखवलेलं असतं. आता ह्या सगळ्या पझल्स की ह्या पझल्समधनं जसं मी तुम्हाला सांगितलं नाईट फोर्क करायचं आहे की एका वेळी क्वीन आणि किंगवरती अटॅक करायचा आहे तर तो कसा करणार, तर ह्या त्या सिच्युएशन ज्या क्रिएट केलेल्या असतात, पझल्स ज्या क्रिएट केलेल्या असतात त्यातनं तुम्हाला शिकायचं असतं. पहिल्या स्टेजला आहे त्या सिच्युएशनमधनं सांगितलेला अटॅक, जसं नाईट फोर्क आहे, डिस्कवर अटॅक आहे, तो करायचा असतो. सेकंड स्टेज जी येते मुलांची त्यात तुम्हाला तो अटॅक बनवायचा असतो, कारण तुम्हाला बोर्ड पूर्ण मांडलेला असतो त्यात तुम्हाला हे अटॅक रेडीमेड नसतात. जसजसं चाली खेळल्या जातात तसे तसे ते अटॅक बनत जातात, त्यामुळे तुम्हाला तो अटॅक बनवावा लागतो. आणि थर्ड स्टेज असतो की तुम्हाला अपोनंटकडनं ते करून घ्यायचं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे.
1: आता मला चेसमधला हा प्रकार फारच आवडला, म्हणजे आपल्याला पाहिजे ती चाल समोरच्याकडनं चालून घ्यायची, दॅट इज चेस, है ना.
2: बरोबर, करेक्ट. तर आता ह्या सगळ्या पझल लिहिताना मला फार कंटाळा यायचा की सर तुम्ही असंच बोर्डवर दाखवा ना, मी उत्तर सांगते मोकळं हो. नाही नाही, मग तुला रिव्हिजन करताना काय करणार तू, त्यामुळे ह्या पझल तुला लिहाव्या लागतील.
1: हे असं तुम्ही न खेळता सुद्धा असं ड्रॉ करून सुद्धा हे करता.
2: करू शकतो.
1: अरे वा.
2: आणि त्याचे अनेक बुक्स पण अवेलेबल आहेत, पण त्या बुक्स मधनं ते पझल लावून मग परत त्या सिंगल लाईन नोटबुक मध्ये लिहिताना मला खूप कंटाळा यायचा की पूर्ण किंग E1 वर आहे, क्वीन D1 वर आहे, रुक A1 वर आहे,
1: सोंगट्यांच्या पोझिशन लिहायच्या
2: आणि मग त्यानंतर त्यांची उत्तरं लिहायची. म्हटलं ह्यापेक्षा जर काही चांगला उपाय काही असेल तर बरं होईल, पण मी स्टुडंट होते तेव्हा असं की टीचर जे म्हणतील ते सगळं बरोबर, पण म्हटलं काहीतरी आपल्याला चांगलं बनवायचं आहे. पुढे कालांतराने मी क्लास सुरू केला चेसचा. माझ्या स्टुडंट्समध्ये पण मला तेच वाटलं की मी सांगितलं लिहा की लिहायचे, पण इच्छा नसायची की मॅडम किती जास्त पझल करता येईल ते करा, आम्ही जेवढं जमतं तेवढं करतो. म्हटलं काहीतरी बनवायला पाहिजे, म्हणून मग अशा प्रकारे अशी आपली सिंगल लाईन नोटबुक असते, डबल लाईन नोटबुक असते, तर तशी चेस पझल लिहायची नोटबुक बनवली मी. आता इकडे किंगला K दिलेला असतो, क्वीनला Q दिलेला असतो, तशा प्रकारे नोटेशन्स असतं. तर मी चेसबोर्डचा शेप दिला बुकमध्ये की तुम्हाला जर किंग A1 ला आहे तर तिकडे K लिहायचा, क्वीन जर डी वन ला आहे तर तिथे क्यू लिहायचा. हे सिम्पल केलं.
1: डायग्राम्स
2: बरोबर डायग्राम फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे मग तुम्हाला रिव्हिजन करताना पूर्ण बोर्ड परत मांडायची गरज नाही. तुम्ही फक्त त्या डायग्राम मध्ये बघून सिच्युएशन अनालिसिस करू शकता की आपण काय केलं आहे. आता प्रश्न माझ्या पुढे हा आला की के व्हाईट किंगला पण के म्हणतात, ब्लॅक किंगला पण के म्हणतात. आता सगळे जर सैन्य त्या डायग्राम मध्ये आलं तर ब्लॅक कसं आणि व्हाईट कसं, मग कन्फ्युजन झालं. त्यावेळेस मग मी अजून एक नवीन पद्धत निर्माण केली की जर तुम्ही व्हाईट किंग लिहित असाल तर के लिहायचं, ब्लॅक किंग लिहित असाल तर के ला सर्कल द्यायचं.
1: ओके.
2: तर अशा प्रकारे जेवढे पण ब्लॅक पीसेस आहेत ते तुम्ही ते पीसेस नाव प्लस सर्कल हे करून तुम्ही ती सिच्युएशन लिहू शकता. साईडला उत्तर लिहायला जागा ठेवली की हे पझल कसं सॉल्व्ह करणार ह्याचं उत्तर साईडला लिहायचं. हळूहळू हे बुक क्लासमध्ये खूपच फेमस झालं की लोकांना आवडलं की अरे वा किती इझी मेथड आहे, कारण आम्हाला नुसतं के लिहावं लागतं, इवन लिहावंच लागत नाही. आणि मग अजून पझल्स जास्तीत जास्त पझल्स करायला लोकांना खूप आवडायला लागलं. नंतर मी पुढे आर्बिटर झाले, चेसची जज.
1: चेसच्या जजला आर्बिटर म्हणतात का?
2: बरोबर.
1: म्हणजे जसं क्रिकेटमध्ये अंपायर असतं तसं तुमच्या याच्यात आर्बिटर असतं.
2: आर्बिटर असतं. तर चेसची जज झाले. अनेक टुर्नामेंटमध्ये मी पार्टिसिपेट करायला लागले तर माझ्या लक्षात आलं की फक्त मी आणि माझे स्टुडंट असंच नाही, सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे की हे लिहायचं कसं. कारण हे पुस्तक मी फक्त माझ्या क्लासपुरतं सीमित ठेवलं होतं. वही ॲक्च्युली ही वही मी माझ्या क्लासपुरती सीमित ठेवली होती. बाकीच्या टीचर्सना सेम प्रॉब्लेम होता की कसं लिहिणार. बाकीच्या स्टुडंट्सना पण प्रॉब्लेम होता की नको असं, हे एवढं लिहिणं नको, जुनी पद्धत नको आम्हाला. मग मी हळूच ठरवलं की माझं बुक पुढे सरकवायचं. पण आता इथे प्रश्न आला की जर तुम्ही तुमची प्रॉपर्टी ओपन सोडलीत तर कुणीही घेऊन जाईल,
1: चोरी करेल.
2: म्हणून मग मी त्याचं कॉपीराईट केलं. त्याचं कॉपीराईट 177 कंट्रीजमध्ये कॉपीराईट आहे. तर
1: ते कॉपीराईट करण्यासाठी काय करावं लागतं ते सांग थोडक्यात.
2: कॉपीराईट करण्यासाठी
1: कोणतंही तुमची प्रॉपर्टी असेल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ती कॉपीराईट करण्यासाठी काय करावं लागतं.
2: कॉपीराईट
1: लिखाण असो, कविता असो, काही असो, थोडक्यात.
2: कॉपीराईटची जी साईट आहे आपली गव्हर्नमेंटची, त्या गव्हर्नमेंटच्या साईटवरती ते लिस्ट होतं. 30 डेजसाठी ते तिकडे राहतं की तुम्ही हे बनवलेलं आहेत, ऑब्जेक्शनसाठी राहतं. आता ही जर सेम प्रॉपर्टी कोणा दुसऱ्याची असेल तर तो या 30 डेजमध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकतो की हे ह्यांनी नाही केलेलं, मी केलेलं आहे. कारण त्यासाठी मग इंटरव्ह्यू वगैरे पण झाले की हे कुणी केलंय किंवा तुमचं कसं आहे. तर मी सांगितलं मी स्वतः बनवले, म्हटल्यावरती पहिल्या इंटरव्ह्यूमध्येच मी क्लिअर होते की बनवणारी मीच आहे. पब्लिश केलंय का, म्हटलं हो माझ्या क्लासमध्ये मी वापरते. क्लासच्या बाहेर कोणाला दिलं नाही आहे. तिकडे सेकंड इंटरव्ह्यू क्लिअर झाला आणि तसं मग ती डॉक्युमेंट्स वगैरे गव्हर्नमेंटला सबमिट झाली. 30 डेज ते लिस्ट झालं की जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ते करू शकतात. आता जर मीच बनवलं आहे तर ऑब्जेक्शन घेणारं कुणीच नव्हतं. तिकडनं ते क्लिअर झाल्यानंतर कॉपीराईट सर्टिफिकेट इश्यू होतं आणि त्यानंतर मग दुसरा कोणीही ते बुक कॉपी करू शकत नाही. मग त्यानंतर मी ते अनेक टीचर्सना म्हणा आर्बिटर्सना म्हणा दाखवलं. त्यांनी जसंही ते बघितलं त्यांना अजूनच आवडलं. कारण टुर्नामेंटमध्ये अनेक सिच्युएशन सुरू असतात की जे त्यांना वाटतं की ह्या स्टुडंटने इथे चूक केलेली आहे, ही मला क्लासमध्ये डिस्कस करायची आहे. मग ते ती बघून त्या नोटबुकमध्ये लिहून घेतात, क्लासमध्ये नेऊन ती डिस्कस करतात. बळा तू ह्या पोझिशनला ह्या राऊंडला हे केलं होतंस, असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे ते आर्बिटर्समध्ये पण फेमस झालं. आता जे कोचेस आहेत की ते अभ्यास करत असतात की आपण ग्रँडमास्टरचा हा गेम सुरू आहे पण ग्रँडमास्टरने ह्या खेळत असताना ह्याच्याऐवजी जर हे खेळलं असतं तर तो लवकर जिंकला असता. किंवा ह्या सिच्युएशनमध्ये त्याने नाईट फोर कावडायच्या करायच्याऐवजी डिस्कवर अटॅक करायला पाहिजे होता. मग ते पोझिशन ते गेम बघत असताना ते त्यांच्या वहीत नोट डाऊन करतात. त्यांच्याकडे ही एक चांगला डाटाबेस बनतो की उद्या कोणतंही दुसरं बुक रिफर करून करण्यापेक्षा प्रत्येक टीचरचं स्वतःचं एक वही बनते, स्वतःचं एक नोटबुक बनतं आणि जे त्यांना इझिली त्यांच्या स्टुडंट्सना पास करता येतं. आणि नंतर हे आर्बिटर्स झाले, कोचेस झाले आणि स्टुडंट तर फारच खुश आहेत. कारण एवढा किचकट जुनी पद्धत जी आहे ती आता त्यांना करावी लागत नाही. आणि कालांतराने मग असं झालं की मी काही स्टुडंट्सना सांगितलं की आमच्या जुन्या पद्धतीत आम्ही असे लिहायचो. अरे बाप रे कसं काय तुम्ही हे लिहायचात, बाप रे किती किचकट आहे, ही इझी पद्धत कशी आहे, ते बनवणाऱ्यांचे शतशः आभार. मी हळूच माझं नाव खाली दाखवलं, बनवणारी मीच आहे. त्याबरोबर सगळे लोक एवढे खुश झाले की वा वा.
1: रिस्पॉन्स कसा मिळतोय, हे कधीची गोष्ट आहे?
2: 2003 मी हे बनवलं. 2018 कॉपीराईट केलं. 15 वर्ष मी माझ्या क्लासमध्ये वापरत होते. आणि आता मी ते ऑनलाईन लिस्ट केलंय, कारण जसंही मी इतर टुर्नामेंटला इतर स्टेटमध्ये वगैरे जात होते तर त्यांना प्रश्न होता की हे मिळतं कुठे, की प्रत्येक वेळी मग माझा ॲड्रेस द्या, माझा फोन नंबर द्या, हे काही इझी अवेलेबल नव्हतं की मग ॲड्रेस एक्सचेंज करणं वगैरे. म्हणून मग मी ते ऑनलाईन रिलिस्ट केलं. आता पूर्ण भारतातनं डेली 5 to 6 बुक्सची ऑर्डर असतेच असते मिनिमम, त्यामुळे पूर्ण तमिळनाडू म्हणा, हरियाणा म्हणा, म्हणजे सगळीकडनं, महाराष्ट्रातनं ऑर्डर आहे.
1: आताची सुरुवात झाली आहे ती पुढे खूपच पॉप्युलर होणार,
2: खूपच. आणि आता इनफॅक्ट माझं इंडियाच्या बाहेर पण ते पाठवायचं.
1: लँग्वेज इश्यू कसा सॉल्व्ह केला असतो?
2: इंग्लिश मध्येच आहे, आणि जे सिम्बॉल्स आहेत ते फिडे वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशनचे जे सिम्बॉल्स आहेत, के फॉर किंग,
1: ओके,
2: क्यू फॉर क्वीन, तर ते स्टँडर्ड टेस्ट
1: नाही
2: येणार. आणि हे ऍक्च्युली सिम्बॉल फॉर्म मध्ये असल्यामुळे, किंवा वर्ल्ड चेस फेडरेशनने जे नोटेशन सांगितलेले आहेत की हे असं नोट डाऊन करायचं आहे, तर त्याच फॉर्म मध्ये आन्सर्स तुम्हाला लिहायचे. कसं आहे की सिंगल लाईन नोटबुक आहे, त्याच्यावरती तुम्ही मराठी लिहा, इंग्लिश लिहा, किंवा कुठलंही लिहा, नोटबुक ही नोटबुक आहे. तसं चेस पझल रायटिंग नोटबुक आहे, यात तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता.
1: वा वा वा, खूपच युनिक आयडिया. आणि ती नाशिकमधनं आली त्यामुळे आम्हाला फार अभिमान आहे तुझा. बरं, चेसबद्दल अजून बोलूयात आपण, कंटिन्यू करू तोच विषय. ज्या लोकांना चेसच्या टीचरकडे जाणं शक्य नाही आहे, काही कारण असू शकतो, त्यांना चेस कसा डेव्हलप करता येईल स्वतःचा गेम?
2: ते आयदर ऑनलाईन क्लासेस करू शकतात, पण समजा ऑनलाईन क्लासेसही त्यांना करणं पॉसिबल नाही आहे, अशा वेळेस ते चेस पझल्स नोटबुक म्हणा, चेस पझल बुक्स आहेत अवेलेबल, किंवा सॉफ्टवेअर्स आता खूप जास्त आलेले आहेत चेसची, कारण आमच्या वेळेस आम्हाला
1: सॉफ्टवेअर पण आहेत,
2: फ्री सॉफ्टवेअर पण आहेत आणि काही पेड सॉफ्टवेअर आहेत. फ्री सॉफ्टवेअरमध्ये पण बरीच लिस्ट मोठी आहे, पेड सॉफ्टवेअरमध्ये पण आहेत. तर त्यांच्या ज्या पझल्स आहेत, काही इझी लँग्वेजमध्ये, म्हणजे बेसिक कसं तुम्ही कराल, काय कराल, म्हणजे आम्ही बिगिनर बॅचला शिकवतो, त्याच्या बेसिकची बुक घेऊन तुम्ही शिकू शकता कोण कसं चालतं, काय चालतं. तिथनं पुढे अटॅक्स वगैरे, कारण आता पण जसं माझ्याकडे क्लासेसला मुलं येतात, त्यांच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसाठी मी त्यांना पझल्स नोटबुक जे आहेत की त्या बुकमधनं तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा, कारण फक्त क्लासमध्ये आलात, तुम्ही अभ्यास केलात आणि झालं असं नाही होत, तुम्हाला होमवर्कही करावाच लागतो. की फक्त शाळेत तुम्ही स्टडी केली आणि मुलगा पहिला आला असं नाही, तुम्हाला जे काही घरी होमवर्क दिला जातो किंवा रिव्हिजन करायची असते ती करायचीच असते.
1: हे बरेच जण आपण मोबाईलवर चेस खेळताना बघतो.
2: हो, ती सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत आणि त्यातनं मग अनेक प्रकारचे अटॅक वगैरे शिकता येतात. आणि chess.com म्हणा किंवा ली चेस म्हणा, तर इकडे मेंबरशिप पण असते, तर इकडे तुम्ही मेंबरशिप घेतलीत तर इकडे तुम्हाला आज तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कंट्रीतला प्लेअर किंवा ह्या इंडियातला पण प्लेअर अपोनंट म्हणून मिळू शकतो, तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर ती काय टाइम स्लॉटवर तुम्ही खेळणार आहात, की रॅपिड खेळणार आहात, ब्लिट्स खेळणार आहात की क्लासिकल
1: खेळणार.
2: आता जर तुम्हाला 30 मिनिट्सच्या खालचा गेम असेल, 15 मिनिट्स 30 मिनिटात
1: संपायचा,
2: हो, तर
1: त्याला रॅपिड म्हणतात,
2: ब्लिट्स म्हणतात.
1: ब्लिट्स
2: 30 मिनिट्स आणि 60 मिनिट्सच्या आधी रॅपिड असतं, 60 मिनिट्स अँड अबाव क्लासिकल असतं.
1: ओके,
2: मग दोन्ही प्लेयर्सना 90-90 मिनिट्स दिले जातात, 90 मिनिटं दोघांनाही म्हणजे 3 तास, आणि 30 सेकंड इन्क्रीमेंट. हे क्लासिकल चेस टुर्नामेंटचा नॉर्मल पॅटर्न
1: आहे. म्हणजे 3.5 तासात गेम संपायचाच असतो,
2: हो, साधारण. आणि मग ह्यात कसं असतं की दोघांनाही क्लॉक दिलं जातं, चेस क्लॉक असतं,
1: ते काहीतरी टक करतात काहीतरी आणि काहीतरी लिहितात,
2: बरोबर. आणि त्यात असं असतं,
1: काय करतात,
2: दोघांनाही टाइम दिलेला असतो. आता 90-90 मिनिटं समजा दोघांना दिली, तर विचार करत असताना व्हाईटचा काउंटडाऊन सुरू आहे, तर त्याने विचार संपला, मूव केली की त्याच हाताने क्लॉक प्रेस करायचंय. क्लॉक प्रेस केलं की ह्याचा काउंटडाऊन थांबतो, टाइम कमी होणं थांबतं, समोरच्याचं टाइम कमी होणं सुरू होतं. तो जितका जास्त वेळ लावेल किंवा कमी वेळ लावेल त्या प्रमाणात त्याचं टाइम कमी होत असतं. पुढे ज्याचा टाइम पहिले संपणार, पहिले ज्याचा टाइम संपला तो हरला. आता त्यात नवीन पद्धत अशी आली की पूर्वी असं व्हायचं की समोरच्याकडे फक्त किंग उरलेला आहे, राजा उरलेला आहे, तरी तो गेम खेळत राहायचा कारण अपोनंटकडे टाइम कमी आहे. मग ह्याच्यावरती परत वर्ल्ड चेस फेडरेशनने विचार केला की आता काय करता येईल, कारण हे फेअर नाही आहे की एक व्हाईटकडे समजा सगळे बरेचसे पीसेस आहेत आणि ब्लॅककडे फक्त किंग आहे, आणि तो फक्त गेम घड्याळावरती वेळ संपवण्यासाठी खेळतोय. मग अशा वेळेस काहीतरी ह्या लोकांनी इंटरफिअर केलं पाहिजे. आणि त्यात जर समजा व्हाईटचा टाईम संपला आणि ब्लॅककडे विनिंग मटेरियल नाही आहे, म्हणजे एकटा किंग आहे, तर अशा वेळेस व्हाईटला हारलं म्हणून डिक्लेअर नाही करत, तर ती मॅच ड्रॉ म्हणून डिक्लेअर केली जाते. तर ही अमेंडमेंट आताच झालेली.
1: बरं, एक शेवटचा प्रश्न. सध्या आपल्या इथं काय परिस्थिती आहे चेसची? मला आठवतं आम्ही शाळेत होतो त्यावेळेस दर समर वेकेशन दिवाळीमध्ये कॅरम बाहेर निघायचा, चेस बाहेर निघायचं, नंतर ते काय आपण ते खेळायचो,
2: लुडो,
1: हा ते बाहेर निघायचं. आता काय?
2: आता बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, सगळे लोक चेस कडे चांगल्या पार्टिसिपेट करता आहे.
1: यंगस्टर्स
2: आता 3 वर्ष 5 वर्षाची मुलं पण चांगल्या प्रकारे चेस टुर्नामेंट खेळत आहेत. आणि जोपर्यंत आपल्या नाशिकचं म्हणू तर दर महिन्याला मिनिमम एक टुर्नामेंट तरी नाशिकमध्ये होतीये, त्यामुळे चेस अवेअरनेस पण चांगला वाढलाय, मुलं भाग घेत आहेत. आणि आता जसं आहे की तू चेस खेळतोयस तर एक खेळून बघतात की अरे, कारण लोकांची कल्पना अशी असते की आपण हे करूच शकत नाही, पण जर एकदा खेळून बघितलं की त्यांना वाटतं अरे समथिंग इंटरेस्टिंग, कारण ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतोय, पुढे विचार करू शकतोय. आणि ह्यात तुम्हाला जास्त पळापळ नाही आहे, धावाधाव नाही आहे, पण पूर्ण तुमचं डोकं त्या चेसमध्ये आहे. त्यामुळे बरेच लोक नव्याने इंट्रोड्यूस होत आहेत, किंवा काही टुर्नामेंट्स मी अशा घेतल्या की ज्यामुळे फक्त आणि फक्त नवीन प्लेयर्सच येतील, जुने प्लेयर्स येणार नाहीत. टोटल मी त्यावेळेस माझ्या टुर्नामेंटला जवळजवळ 200 मुलं होती, त्यातली 180 मुलं नवीन होती, 20 मुलं फक्त रेग्युलर खेळणारी होती. आणि त्यांना जसं कळलं की अरे वा, चेस खूप छान गोष्ट आहे, अशा प्रकारे खेळला जातो, किंवा इथे तुम्हाला विचार करायला किंवा मान मिळतो, इकडे सायलेन्स खूप जास्त असतो, आणि अशा प्रकारे क्राऊड बऱ्यापैकी वाढत गेला आणि आहे, बऱ्यापैकी चान्स आहे.
1: व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. तुझ्या क्लासमधनं एक इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन मिळावं ही शुभेच्छा. चं पुस्तक खूप खूप पॉप्युलर होणारच, ते त्याला पर्यायच नाही आहे, नाही का? सबको शॉर्टकट शेअर येत आहे. थँक्यू फॉर कमिंग, होप यू एन्जॉयड. मंडळी, आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी चेस खेळायला लावा. आम्ही जसं उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत चेस खेळायचो, तसं प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर पाठवणं, मोबाईलवर राहणं, ठीक आहे, मोबाईलवर चेस खेळायला लावा, मोबाईलचा चांगला उपयोग होऊ शकतो. राम राम मंडळी फेड्या.

हमराज कार्यक्रमाच्या आजच्या भागात सहा रचनांना आपण ऐकणार आहोत. पहिल्या गाण्याचे रचनाकार आहेत गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश. चित्रपट 1955 श्री 420. हे वाद्य संगीत हिंदी इन्स्ट्रुमेंटल ग्रुपने सादर केलं आहे. गाण्यातला नशा वाद्यांमधून परावर्तित होत आहे. गाण्याचे शब्द आहेत रमैया वस्तावैया, मैंने दिल तुझको दिया.

दुसरं गाणं, वर्ष 1942, चित्रपट जवाब, शब्द बेकल यांचे, संगीत कमल दासगुप्ता, आवाज प्रथमेश बरुआ। दुसऱ्याच्या दुःखात समरस होणाऱ्या संवेदनशील मनाचा या गाण्यात आदर केला जात आहे। गाण्याचे शब्द आहेत, बलाए लू में उस दिल की जो दुनिया के लिए रो दे।

0: तिसरं गाणं, वर्ष 1953, शब्द अजीज कश्मीरी, संगीत विनोद यांचं, आवाज आशा भोसले, चित्रपट 1 2 3, हे शीर्षक गीत संगीतकार विनोद यांची वेगळी बाजू दाखवतो. गाण्याचे शब्द आहेत, 1 2 3 हो तो करू ऐतबार.
1: इशारा हमें

चौथं गाणं गायन ज्योतिका रॉय आणि कमलदास गुप्ता. 1940 दशकातली ही नात स्वतः कमलदास गुप्ता यांनी चालबद्ध केली आहे. दोन बंगाली गायकांनी गायलेलं हे मुस्लिम भक्तिगीत भाषेच्या मर्यादा ओलांडतं. गाण्याचे शब्द आहेत, आँखों में मदीना है मेरे दिल में मोहम्मद.

पाचवं गाणं, वर्ष 1954, चित्रपट सम्राट, शब्द राजेंद्र कृष्ण, संगीत हेमंत कुमार, आवाज पुन्हा एकदा आशा भोसलेंचा. आपली शैली बाजूला ठेवून संगीतकार हेमंत कुमार यांनी हे गाणं रचलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, शबाब ही शबाब है, ये रात लाजवाब है.

0: शेवटच्या गाण्या अगोदर प्रोड्युसर डायरेक्टर रामानंद सागर गच्चीवर झोपताना त्या काळात ऐकू येणाऱ्या कुंदनलाल सैगल यांच्या गाण्यांविषयी उत्साहाने बोलत आहेत. वर्ष 1943, चित्रपट तानसेन, गीत डी एन मधोक, संगीतकार खेमचंद प्रकाश, आवाज के एल सैगल. गाण्याचे शब्द आहेत, दिया जलाओ दिया जलाओ, जगमग जगमग दिया जलाओ. हमराज कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटू. नमस्कार.
1: तो वही सैगल साहब को उनके गाने के वक्त प्यार मिला. मुझे याद है लाहौर में हम लोग छतों पे रात को सोते थे, तो किसी ना किसी दूसरी छत पे कोई वो लंबे धूतू वाला ग्रामोफोन होता था ना, और सैगल की आवाज रात को आसमानों में गूंजती थी.